0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: पहाटेचे ठीक 5:36 होत आहेत मंडळी. आज म्हणून नाही आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. जग खूप चांगलं आहे, फक्त चांगलं वागता आलं पाहिजे. होय मंडळी, जगामध्ये सर्व काही आहे पण समाधान नाही आहे. तेव्हा आपण आपल्याला मीपणा किंवा माझं म्हणून जीवनाचा आनंद घेण्यापेक्षा आपलं म्हणून जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर जग किती सुंदर आणि चांगलं आहे हे आपल्याला कळेल. फक्त त्याला तसं वागता आलं पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट आपुलकीनं आपलेपणानं केली तर ती अधिक यशदायी आनंददायी होते आणि इतरांच्या ती शेअर केली तर तिचा आनंद काही आगळा वेगळाच असतो. तेव्हा माझं म्हणून जगण्यापेक्षा आपलं म्हणून जगून बघा, मग बघा सारं जग आपलं आणि सुंदर वाटेल.

पहाटेचे ठीक 5:49 होत आहेत. मंडळी, प्रत्येक दिवस चांगलं असेलच असं नाही, परंतु प्रत्येक दिवसात चांगलं असं काहीतरी असतंच. नित्य रोज नवी पहाट घेऊन येणाऱ्या प्रत्येक दिवसभरात चांगलं काहीतरी निश्चित असतंच. ते मानणं किंवा शोधणं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. माझा आजचा दिवस चांगला गेला नाही असं म्हणून तो चांगला नव्हता असं होत नाही, तेही आपल्या प्रयत्न आणि कर्तृत्वावर निर्भर असतं. तेव्हा येणाऱ्या प्रत्येक दिवसाकडे सकारात्मक दृष्टीने पहा. नक्कीच प्रत्येक दिवसातलं नाविन्य आणि चांगलं तुमच्या दृष्टीस पडेल. साहजिकच त्यामुळे आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडेल. फक्त अगदी वाईटातही चांगलं शोधण्याचा दृष्टिकोन ठेवा, जो केवळ सकारात्मक राहिल्यानेच तुम्हा आम्हाला नक्की साध्य होऊ शकतो. बघा बरं प्रयत्न करून.

5:58 होत आहेत आणि आता मात्र वेळ झाली आजच्या आपल्या वंदन या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची. 6 ऐकणार आहोत हिंदीतील बातमीपत्र. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल ते आम्ही सहक्षेपित करू. 6:05 आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या रेनबो फंड या कार्यक्रमात. आणि आज आपण सगळे जाणार आहोत कोकणात, तेव्हा वाडीतल्या सगळ्या माणसांनी हजर राहा, नक्की राहा. आपल्याला जायचं एका खास कामासाठी. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना तुमच्याच भूषणचा नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली योर्स.
1: सुप्रभात. दिवसाची खूप छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 MHz तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आज आहे 10 सप्टेंबर, वार गुरुवार, आणि आज आहे दर्श अमावस्या, पिठोरी अमावस्या. आज आहे मातृदिन आणि आज आहे आपला पोळा सण. तुम्हा सगळ्यांच्या सगळ्यांना आजच्या मंगलमय दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

आणि आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज पहाटे नोंद झालेल्या हवामान वृत्तानुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या सरीच्या पावसाची नोंद झाली. कमाल तापमानाची नोंद कुलाबा येथे 33 आणि सांताक्रूझ येथे 32 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली. किमान तापमानाची नोंद कुलाबा येथे 27 आणि सांताक्रूझ येथे 26 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूझ येथे 83% नोंदवण्यात आली. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पुढील प्रमाणे. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या सरीच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना तुर्तास कोणताही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला नाही. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथेनो आराम. सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. Rainbow Fun Day.
4: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: Musical Saath, Real Life Baat, Cinema Natak, Bhatkar Tikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
4: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
5: 6:17 होत आहेत आणि 107.1 MHz वर होते हो तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू झाला रेनबो फन डे आणि मी आहे तुमच्या सोबत, तुमचाच भूषण गावलनू. नमस्कार गावलनू. आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तींविषयी भावना व्यक्त करणारा आजचा दिवस आहे. होय, आज आहे मातृदिन. तुम्हा सगळ्यांना मातृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. आई आपल्या मुलांना वाण देते, म्हणजे पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते आणि मग ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असं विचारते. तेव्हा मग मुलं मी आहे असं आपलं नाव सांगून पक्वान्न हे मागील बाजूने स्वतःकडे घेतात. पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी सुद्धा ही पूजा करण्यात येते अशी सुद्धा काही भाविकांची भावना आहे. आजचा मातृदिन खास त्यासाठीच विशेष आहे.

मंडळी, जगभरात खरं तर महिन्याच्या दुसऱ्या मे महिन्यातल्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो, पण भारतामध्ये श्रावण अमावस्येच्या म्हणजेच पिठोरी अमावस्येच्या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. या दिवशी आईच्या ऋणाची जाणीव ठेवत तिच्या प्रती आदर व्यक्त केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये आईला विशेष आणि सर्वोच्च स्थान आहे, त्यामुळेच तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. मदर्स डेला आपण डीपी ठेवतो, वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होत असतो, पण त्याहीपेक्षा आजचा दिवस खऱ्या अर्थाने महत्त्वाचा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतला जो मातृदिन आहे हा खऱ्या अर्थाने महत्त्वाचा आहे हे आपण सगळ्यांनी जाणून घ्यायला हवं. आपल्या आईवडिलांना आपण परमेश्वराचं स्थान दिलं आहे, म्हणूनच मातृदेवो भव पितृदेवो भव हा संस्कार पूर्वापार चालत आला आहे. आजही आपल्या संस्कृतीमध्ये आई ही जन्माची शिदोरी, ती उरतही नाही आणि पुरतही नाही अशीच आहे. तिच्या ऋणांमधून कधीच उत्तरही होऊ शकत नाही. म्हणूनच आजच्या दिवशी आपल्याला या जगात घेऊन येणाऱ्या त्या माऊलीला आपल्या कृतीमधून कृतज्ञता आदर व्यक्त करून तिचे आशीर्वाद आपण प्रत्येकाने घ्यायला हवे. आजचा दिवस खरंच खास आहे, मातृदिनाचा दिवस आहे, आपला भावना व्यक्त करणारा दिवस आहे.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथेनो आराम. सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. Rainbow Fun Day!
5: Rainbow Fun Day! Rainbow Fun Day!
4: Musical Saath, Real Life Baat, Cinema Natak, Bhatkanti Khas. Start up your day with Rainbow Fun Day! Rainbow Fun Day!
5: Rainbow Fun Day! Rainbow Fun Day!
6: सकाळचे 6:32 होत आहेत आणि 107.1 MHz श्रोतेहो तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. रेनबो फंडीच्या पर्यटप्यात मी आहे तुमच्या सोबत, तुमचाच गाववाला, मी तुमचाच भूषण गाववाल्यानू. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नमस्कार. बरं गाववाल्यानू, काय मग बाप्पाच्या आगमनाचे वेध आपल्या प्रत्येकालाच लागले आहेत, नाही का? गणेशोत्सव म्हणजे कसा आनंदोत्सव, म्हणूनच गणेशाच्या आगमनाची तयारीसुद्धा तेवढीच महत्त्वाची. खरं तर ही तयारी करतानासुद्धा एक वेगळा उत्साह संचारलेला असतो, म्हणूनच आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी बाजारपेठासुद्धा सज्ज झाल्यात. चला तर मग ही तयारी नेमकी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी जरा बाजारात फेरफटका मारून येऊया, पण त्याच्या आधी हे मस्तपैकी एक गाणं ऐकूया.

तर गावालनू गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात त्यांना प्रचंड गर्दी दिसून येते. सजावटीचं साहित्य, आकर्षक मखर, झिरीमिरी, LED लाईट्स, वेगवेगळी आभूषणं म्हणजे अक्षरशः डोळे दिपून जातील असं सारं काही. आताच्या काळात मुंबईकरांना वेळ नसतो, म्हणून मग बऱ्याच गोष्टी आयत्या तयार मिळत आहेत. तयार मंडप, तयार सजावट, पूजेचं सगळं साहित्य एकत्र असणारा बॉक्स म्हणजे बाजारातून आणा आणि घरी लावून टाका की काम पत्ते. बरं, देवदेवतांचे फोटो, नारळाची झाडं, केळीची पानं ही चित्र असणारी पडदे जे आहेत ना, ते घेण्याकडे सुद्धा मोठा कल दिसतोय. आणि हे जे पडदे आहेत ना, हे खऱ्या अर्थाने जागेची शोभा वाढवतात, वातावरण कसं प्रसन्न करतात. बघा ना, गावातली पुढल्या ओटीवर समजा देवारा असेल किंवा तिथे गणपती विराजमान झाला असेल, तर मग आजूबाजूला हिरव्यागार केळीचे खांब असणारे पडदे लावले जातात आणि मग तो एक माहोल असा वेगळा निर्माण होतो. संध्याकाळी भजनं होतात, आ हा हा, मन कसं अगदी गावाला पोचलं, नाही का गावाल्यानं.

बरं, मुंबईची तयारी तर आपण सगळ्यांनी बघितली. गाववाल्यांनू चला जरा गावाकडे जाऊया. आलीत काय वाडीतली सगळी मंडळी? आलीत काय? होय होय, आलीत आलीत आलीत. मग अशी मी सांगितलं होतं ना, सगळ्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तुमचा उत्साह जाणवतो आहे. बरीच जणं मनाने पोचलेली आहेत. काही जणं प्रत्यक्ष ऑलरेडी रविवारपासून गावाला जाणं सुरू झालेलं आहे. कारण अगदी आयत्या दिवशी, आदल्या दिवशी किंवा अगोदरचे 2 दिवस म्हणा, प्रचंड ट्रॅफिक असतं रोडला म्हणा, किंवा इतर जी ज मार्ग आहेत तिथेसुद्धा गर्दी असते. तर त्यामुळे मग बरीच

मंडळी काय करतात की थोडंसं 7-8 दिवस आधी ज्यांना शक्य आहे ती मंडळी पोहोचायला सुरुवात झालेली आहे. होय, तर बरेचसे चाकरमनी गावाला पोहोचलेत सुद्धा, तर काही काही हळूहळू मार्गस्थ होत आहेत. चाचपणी सुरू आहे कुठल्या गाडीने जाणार आहेस. गाड्यांची रिझर्वेशनसुद्धा 4-4 महिने आधीच फुल झालेली आहेत, म्हणून मग आता जादा गाड्यांचीसुद्धा प्रतीक्षा आहे. एसटी महामंडळ असेल, रेल्वे प्रशासन असेल, त्या दृष्टीने मागणीनुसार नियोजन करतायत आणि त्याचा लाभ आपुल्यासारखे तमाम गणेश भक्त घेत आहेत. आणि यावर्षीपासून तर एक नवीन गाडीसुद्धा सुरू झालेली आहे कोकणासाठी, नियमित आहे तीसुद्धा, म्हणजे फक्त सीझनपुरती नाही आहे, तर तोसुद्धा आनंद द्विगुणित करणारा असा क्षण आहे म्हणा. त्या गाडीनेसुद्धा बरेचसे प्रवासांनी जायला सुरुवात केलेली आहे, शुभारंभ झालेला आहे. असं सगळं कसं पॉझिटिव्ह आणि छान वातावरण आहे. बरेच जणं नियोजन करतायत, कुठे ॲडजस्ट होत आहे का ते बघतायत, एखादी सीट आहे काय गावाल्यानू असं विचारतायत. प्रेमाने असं आपल्या गावाला सामावूनसुद्धा घेतलं जातं आहे, कसं का होईना. पावलं गावाकडे वळत आहेत, हे महत्त्वाचं.

0: श्री मनमहा गणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती। आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: आकाशवाणी FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
5: 6:52 होत आहेत आणि गाववाल्यांनो, आपण सगळे गावाला पोचलेलो आहोत। गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरू आहे, मुंबईत जोरदार सुरू आहे, सगळीकडे खरेदीची लगबग आहे आणि गावाला तर उत्साहाचंच काय विचारू नका, कारण बरेचसे चाकमार आणि मनानेसुद्धा पोचलेले आहेत, प्रत्यक्ष पोचले आहेत, तयाऱ्या सुरू झालेल्या आहेत। इकडे गावाला घरांची साफसफाई जोरदार सुरू आहे, बऱ्याजणांची साफसफाई झालेली आहे, छानपैकी रंगसुद्धा काढून झालेले आहेत। गणपतीचे पहाट आहेत ना, हे केव्हाच मूर्तीशाळेत यापूर्वीच पोचलेले आहेत, म्हणजे एक एक महिना आधीच किंवा 2-2 महिने आधीच आपापला जो पाठ असतो तो त्या मूर्तीशाळेत जाऊन दिला जातो। ही एक प्रथा आहे, खूप छान असं वातावरण असतं। बरं, याच काळात वाड्यावाड्यांच्या बैठकीसुद्धा होतात, त्यासुद्धा पार पडलेल्या आहेत। म्हणजे एकंदरीत नियोजन कसं करायचं आहे, आगमनाचं नियोजन कसं करायचं आहे, विसर्जनाला काय तयारी लागणार आहे, तिकडे एकत्रित तिथे आपण सगळे जाणार आहोत, मग तिकडे काय तयारी करायची आहे, याची बैठका होतात गावाला। हो तीच तर मजा आहे ना, त्यासाठी चाकरमान्यांची वाट पाहतात गावातली मंडळी। बरं, माळ्यावर ठेवलेली जे चौरंग आहेत, पूजेची मोठमोठी भांडी आहेत, आरतीसाठी लागणारे टाळ आहेत, मृदुंग आहेत, हे सगळे केव्हाच खाली आलेले आहेत, स्वच्छ धुवून त्याची साफसफाई करून सगळी मंडळी गावची सज्ज झालेली आहेत। गावातल्या तरुणांची मनोरंजनाची तयारीसुद्धा एकदम जोरात सुरू आहे। अहो कसली काय विचारता, नमनाची, झाकडी नृत्याची, आता बाप्पा येणार, म्हणजे या सगळ्या गोष्टी आल्याच नाही का।

गावाला नू गणेशोत्सवानिमित्त खरं तर गावाला कोकणात जाणं म्हणजे एक वेगळा आनंद असतो. हिरवगार झालेलं वातावरण, ती पायवाट, भरलेल्या विहिरी, बांधावरून चालत जाणं, रानातल्या भाज्या खाणं, मुंबईत न भेटणारी बरीचशी मंडळी आहेत ना आपल्या वाडीतली, ही गणपती सणानिमित्त ना गावाला अगदी हमखास भेटतात. म्हणजे मुंबईत ना बऱ्याच वेळेला काय होतं की जवळच्या अंतरावर राहणारी सुद्धा एकाच गावातली मंडळी असतात, पण वेळ नसतो, एकमेकांच्या वेळा साधल्या जात नाहीत, म्हणजे एकाला वेळ आहे तर दुसऱ्याला वेळ नाही असं होतं, त्यामुळे भेटीगाठी होत नाहीत, अगदी वर्ष वर्षभर माणसं भेटत नाहीत. पण गणपतीला कसं होतं की वाडी भरलेली असते, त्यामुळे बऱ्याच वेळेला अनेक जी म्हातारी कोतारी माणसं असतात ती सुद्धा या काळात भेटतात, त्यांचे आशीर्वाद घेता येतात, नवीन ओळखी होतात, एकाचे दोन झालेले असतात अशी मंडळी भेटतात, दोनाचे तीन झालेले असतात त्यांनासुद्धा उत्साहाने सगळ्यांना भेटता येतं, छान आनंदाचा माहोल असतो, कसं एकदम छान उत्साहाचं वातावरण झालेलं असतं, एक वेगळे वाईब्स मिळतात बघा, एक सकारात्मकता मिळते. आणि ही सगळी सकारात्मकता अनुभवायची असेल तर अजूनही जर शक्य असेल ना, तर तुमचं प्लॅनिंग नसेल झालेलं तर काहीतरी करा, पण गावची वाट नक्की धरा, कारण गणपती बाप्पा तुमची वाट पाहतोय. आणि गावकरीसुद्धा काय म्हणतात माहिती आहे का या गाण्यात, नाही का,

आणि आता ऐकूयात आपली विशेष मालिका सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन डॉक्टर विज्ञापना गोकर्णकर. सादर करते गुरुनाथ तेरवणकर.

श्रोते हो नमस्कार. प्रत्येक माणसाला सुख हवं असतं आणि दुःख नको असतं, हा सृष्टीचा नियमच आहे. परंतु बऱ्याच वेळी असं आढळून येतं की सुख मिळवण्यासाठी माणसाने जसं कर्म करायला हवं तसं तो करत नाही. पुढील श्लोकाचा मुख्य उद्देश माणसाला त्याच्या रोजच्या कर्माची जाणीव करून देणं आणि त्याला चांगल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणं हा आहे. कारण आपण जे पेरतो तेच उगवतो, त्यामुळे जर आपल्याला चांगलं फळ हवं असेल तर आपली कर्मही चांगलीच असायला हवीत. सुभाषितकार म्हणतो, पण

हा श्लोक मानवी जीवनातील कर्म सिद्धांत अतिशय प्रभावीपणे स्पष्ट करतो. या श्लोकाचं स्पष्टीकरण आपण दोन भागात समजावून घेऊ. श्लोकाच्या पहिल्या ओळीत म्हटलंय की या जगातील प्रत्येक मनुष्याला पुण्याचं फळ हवं असतं. आता पुण्याचं फळ म्हणजे काय? तर सुख, समृद्धी, मानसन्मान, शांती आणि आनंद. प्रत्येकाला वाटतं की आपलं जीवन सुखी असावं, घरात संपत्ती असावी, समाजात प्रतिष्ठा मिळावी. पण हे पुण्याचं फळ मिळवण्यासाठी जे पुण्य म्हणजे चांगलं कर्म करावं लागतं ते करण्याची मात्र माणसाची इच्छा नसते. इतरांना मदत करायची नसते, प्रामाणिक राहायचं नसतं किंवा कष्टाचा मार्ग निवडायचा नसतो. आणि तरीही लोकांना आयुष्यात सर्व सुखसोयी मात्र हव्या असतात. श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत माणसाच्या स्वभावातील दुसरी मोठी चूक दाखवून दिली आहे. कोणत्याही माणसाला पापाचं फळ नको असतं. आता पापाचं फळ म्हणजे तरी काय? तर दुःख, दारिद्र्य, आजारपण, अपमान किंवा अशांतता. कोणालाही आपल्या आयुष्यात संकट किंवा दुःख नको असतं. पण असं असूनही माणूस रोज नकळत किंवा ओघाओघात पापकर्म करतच असतो. स्वतःच्या स्वार्थासाठी खोटं बोलणं, इतरांना फसवणं, कोणाचा तरी हक्क हिरावून घेणं, मत्सर करणं, या सर्व गोष्टी माणूस कळत नकळत रोज करतो. आणि तरीही माझ्या वाट्याला दुःख का आलं असा प्रश्न देवाला विचारतो. हा श्लोक आजच्या आधुनिक युगातही तितकाच लागू होतो. आज प्रत्येक माणसाला यश हवंय, पण त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी नाही. लोकांना निरोगी

जर आपल्याला आयुष्यात सुख आणि आनंद हवा असेल तर आपल्याला आपलंच कर्म सुधारलं पाहिजे, स्वतःत सुधारणा केली पाहिजे. कर्म आणि फळ मुळे वेगळं नाहीच, जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हाच या श्लोकाचा अंतिम आणि मोलाचा संदेश आहे. पुण्य

आताच आपण ऐकलीत आपली विशेष मालिका सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन डॉक्टर विज्ञापना गोकर्णकर आणि ते सादरकर्ते गुरुनाथ तेरवणकर.

0: प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधानांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपचं सेवा संकल्प अभियान। क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळेल, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। मराठा समाजाच्या 80% मागण्या पूर्ण, चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचं सरकारचं आवाहन। आणि यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त भाजपाच्या वतीनं येत्या 17 तारखेपासून 1 महिनाभराचं सेवा संकल्प अभियान सुरू होत आहे। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। पंतप्रधान मोदी यांनी 2001 गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपला कार्यकाळ सुरू केला होता। गेल्या 25 वर्षात जनसेवेकडून राष्ट्रसेवेकडे या मंत्राचा आधार घेत पंतप्रधान मोदींनी आपली सेवा यात्रा अविरतपणे सुरू ठेवली आहे। मोदी यांच्या राजकीय जीवनाला येत्या 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण होत आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळानं 20,700 कोटी रुपये खर्चाच्या 8 रेल्वे प्रकल्पांना काल मंजुरी दिली। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली। अधिक वर्दळीच्या 7 रेल्वे मार्गांच्या चौपदरीकरणाला काल मंजुरी देण्यात आली असून यात दिल्ली मुंबई, मुंबई चेन्नई, चेन्नई कोलकाता आणि कोलकाता दिल्ली सुवर्ण चतुष्कोन रेल्वे मार्गाचा समावेश आहे। एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये बोलत होते। क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रात मोठं परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे। तंत्रज्ञानातील क्षमता प्रत्यक्ष परिणामांमध्ये रुपांतरित करणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। डेल्टा ऍक्टबाबतही त्यांनी माहिती दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ब्रिटनच्या संसदेत कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप आणि स्टेटमन्सशिप अवॉर्ड या 2 विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राबवलेल्या विविध योजनांकरता त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांनाही शपथ दिली। न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते। 9व्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा प्रारंभ केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं काल उत्तर प्रदेशातील वाराणसी इथून केला। केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। यंदाच्या पोषण मासाचा संकल्प आमची अंगणवाडी आमची जबाबदारी असल्याचं मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी यावेळी सांगितलं।
1: इस वर्ष पोषण माह का हमारा संकल्प है हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी, जिसमें हमारा विशेष ध्यान विविधतापूर्ण और प्रोटीन युक्त आहार, आंगनवाड़ी केंद्रों पर ताजा गर्म पौष्टिक भोजन, ECCE और गर्भवती व धात्री माताओं की समग्र देखभाल पर केंद्रित रहेगा।
0: राज्यातही ठिकठिकाणी पोषण महिन्याच्या अनुषंगानं विविध उपक्रम राबवले जात आहेत। अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून गर्भवती महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुली यांच्या पोषण आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। पालघरमध्ये सुदृढ बालकांना पोषण अभियानाचे सदिच्छा दूत बनवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। राष्ट्रीय पोषण मास 2025 अंतर्गत प्रभावी कामगिरी करत हिंगोली जिल्ह्यानं राज्यात 2 क्रमांक पटकावला आहे। राज्यात यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गळीत हंगाम बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। साखरेचा तुटवडा निर्माण होऊन झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर गळीत हंगामाच्या या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालं होतं। अमरावती अग्निकांड प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागानं दिले आहेत। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु विशेष काळजी कक्षात 24 ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाला होता। या घटनेची चौकशी पूर्ण होऊन उच्चस्तरीय चौकशी अहवाल आला आहे। अकोला परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक, अमरावतीच्या स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, प्रशासकीय अधिकारी आणि वीज तंत्री यांच्या निलंबनाचे आदेश शासनानं दिले आहेत। AOV इंटरनॅशनल आणि शिलार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। हे प्रादेशिक

0: बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारची भूमिका अत्यंत लवचिक असून आतापर्यंत मराठा समाजाच्या तब्बल 80% मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मागण्यांबाबतचा ताठरपणा सोडून चर्चेचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. राज्यातली संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि सणासुदीच्या काळात मुंबईत आंदोलन करू नये असंही महाजन म्हणाले. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात मंत्री उदय सामंत आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये काल बैठक झाली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दूरदृश्य संवाद पद्धतीनं यात सहभागी झाले होते. आजपासून मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात जात प्रमाणपत्राच्या वाटपात 0 प्रलंबित्व ठेवण्यासाठी प्रशासनानं 8 जिल्ह्यात शिबिरं आयोजित केली आहेत. एकही प्राप्त अर्ज निर्णयाविना शिल्लक राहणार नाही असं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. सिंधुदुर्गमधल्या दोडामार्गच्या तिलारी जंगलात दुर्मिळ वनमानव अर्थात स्लेंडर लॉरिसचं दर्शन झालं आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तिलारी खोऱ्यातली जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या तिलारी खोऱ्यामध्ये निसर्ग अभ्यासक नाईट ट्रेलसाठी गेले असताना त्यांना वनमानवाच्या जोडीचं दर्शन झालं. या अनपेक्षित दर्शनानं निसर्गप्रेमींना अत्यंत सुखद धक्का बसला. स्लेंडर लॉरिस अर्थात वनमानव हा मुख्यत्वे दक्षिण भारत आणि श्रीलंकेतल्या घनदाट जंगलात आढळणारा एक अत्यंत दुर्मिळ आणि लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे. मराठीत किंवा स्थानिक भाषेत त्याला वनमानव किंवा लाजवंती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. दोडामार्ग तालुक्यात केरपासून मांगेली ते गोव्याच्या सीमेवरच्या विर्डीपर्यंत यांची नोंद आढळते. पण 7 अधिसूचनेत नेमका हाच भाग इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समाविष्ट केलेला नाही. याच भागात आढळणाऱ्या पट्टेरी वाघ, किंग कोब्रा, ब्लॅक पॅन्थर, हत्ती, वनमानव अशा दुर्मिळ प्राण्यांची नोंद शेड्यूल 1 मध्ये आहे. या प्राण्यांचा प्रजनन अधिवास या भागात आढळतो, त्यामुळे हा भाग इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समाविष्ट करावा अशी मागणी निसर्ग अभ्यासक आणि पर्यावरण प्रेमींनी केली आहे. तिलारीला महाराष्ट्राचं अमेझॉन समजलं जातं, त्यामुळे इथं आढळणाऱ्या अशा शेड्यूल 1 मधल्या प्राण्यांचं संरक्षण करायचं असेल तर या भागाचा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समावेश करण्याची गरज वनमानवाच्या दर्शनामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही मराठी चित्रपटांची वैशिष्ट्ये आहेत असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत काढले. 62 महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार, अभिनेता प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार, सलीम खान यांना राजकपूर जीवनगौरव पुरस्कार आणि डॉ राणी मुखर्जी यांना राजकपूर विशेष योगदान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सलीम खान यांच्या वतीनं अभिनेत्री हेलन यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला. डीजे संस्कृती संपूया, पारंपरिक संस्कृती जपूया या उपक्रमाअंतर्गत सांगलीतील मारुती चौक इथं काल पारंपरिक वाद्यांचं पूजन आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आलं. ढोल, ताशा, हलगी, संबळ, बँजो, पारंपरिक वाद्य, लेझिम अशा विविध वाद्यांचा पूजन तसंच सादरीकरण करण्यात आलं. राज्याच्या विविध भागात बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत आहे. बळीराजाला शेती कामात मदत करणाऱ्या सरजा राजाची वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांना गुळाचा घास भरवला जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी नियोजित होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं काल ही माहिती देण्यात आली. गट क सेवेमध्ये लिपिक, टंकलेखक, ग्राम महसूल अधिकारी, कर सहाय्यक अशा विविध पदांसाठी 12 लाख अर्ज दाखल झाले आहेत. राज्याच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या राजकीय जीवनाला 25 पूर्ण झाल्यानिमित्त भाजपचं सेवा संकल्प अभियान. क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळेल, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठा समाजाच्या 80% मागण्या पूर्ण, चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचं सरकारचं आवाहन. आणि यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz. Musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life. Man more calm. Itheno aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day.
3: सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 MHz वर तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रिंबो प्रसारण सेवा. आज आहे 10 सप्टेंबर, वार गुरुवार आहे आणि आज आहे दर्शी अमावस्या, पिठोरी अमावस्या, आज आहे मातृदिन आणि आज आहे आपल्या सगळ्यांचा खूप छान असा पोळा सण. तुम्हा सगळ्यांना या सर्व सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि गावलनू नमस्कार. मी आहे तुमच्यासोबत तुमचाच भूषण.

गावालनू, आज आपला आहे पोळा सण आणि आजच्या दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. श्रावणात ना अक्षरशः सणांची उधळण असते. बघा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन ही झालेली असते आणि याचबरोबर सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात बैलपोळा हा सण साजरा केला जातो तो उत्साहात. शेतात शेतकऱ्यांसोबत राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण आहे. शेतकरी आजच्या दिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. आज रांगोळी काढून घर सजवलं जातं. आजच्या दिवशी कामापासून

0: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती
1: 2 ते 10 डिसेंबर 2026 इतिहास संस्कृती वारसा मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम
0: अंकोर थॉम बयॉन बांटी श्री सह 14 मंदिरे नॅशनल म्युझियम टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य
1: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले शाकाहारी भोजन 5-star हॉटेल्स आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट
0: विमान प्रवास व्हिसा सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त
1: ऑनलाईन बुकिंग साठी कंबोडिया अंकोर फाउंडेशन डोंबिवली संपर्कासाठी फोन 98 21 40 38 38
2: फोन पुन्हा एकदा 98 21 40 38 38
3: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
4: नमस्कार मी शंतनु मोघे दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा आनंद घेत रहा
5: आणि गावालनो आपण बोलत होतो ते बैलपोळ्या आपल्या सणाविषयी आजच्या दिवशी ना सकाळी बैलांना नदीवर नेऊन आंघोळ घालतात पाठीवर नक्षीदार झूल सुद्धा घातली जाते शरीरावर गुलालाचे ठिपके गळ्यात पिवळी घुंगरुमाळ नवीन कासरासुद्धा घातला जातो आकर्षक रंगांनी शिंग सजवली जातात अगदी नवर देवाप्रमाणे सजावट केली जाते यानंतर बैलाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून गावातील मंदिरांमध्ये देवदर्शन घेण्यासाठी हलगीच्या तालावर अगदी ताटात मिरवणूक काढण्यात येते आणि हे सगळं बघतानासुद्धा ना मस्त मजा येते हो गावाला

तर गावलीनु, गावातल्या प्रत्येक घरात आज आहे ना चुलीवर खमंग पुरणपोळी तयार होत असते. बऱ्याच गावांमध्ये आजच्या दिवशी ना वेगवेगळ्या स्पर्धांचं आणि मनोरंजनपर कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा केलं जातं. स्पर्धांमध्ये ज्या शेतकऱ्याच्या बैलांकडून पोळा फोडला जातो त्या बैलांवर ग्रामपंचायतीकडून नवीन झूल टाकली जाते. मालक शेतकऱ्याचा फेटा बांधून सन्मान केला जातो आणि नंतर मोठ्या जल्लोषात बैलांची गावातून मिरवणूकसुद्धा काढली जाते. आपल्या उपकारकर्त्याला इतक्या पूज्य भावनेने, कृतज्ञतेने आणि उत्साहाने मिरवायची, गावात फिरवायची प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते. म्हणूनच आजच्या दिवसाची शेतकरी दादा बळीराजा आतुरतेने वाट पाहत असतो. ज्यांच्याजवळ ना स्वतःचे बैल नाहीत ना, किंवा शहरी भागात काय करतात की मातीचे बैल आणून त्याची प्रतीक म्हणून विधिवत पूजा केली जाते. पोळा सणाच्या दरम्यान पावसाचा जोर कमी झालेला असतो. सगळीकडे कशी मनाला सुखावणारी हिरवळ असते. श्रावणातल्या सणांनी आनंदाचं वातावरण निर्माण केलेलं असतं. श्रमकरी बैल हा खरंच देवासमान असतो. शेतकरीणी बैलाचं असणारं जिव्हाळ्याचं नातं आपल्या प्रत्येकाला सुखावणार असतं, एक चांगला संदेश देणार असतं. गावल्यानो, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा.

0: श्रोताहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत महालक्ष्मीच्या धोबीघाटाच्या गोष्टीचा पाचवा भाग.
1: धोबीघाटावर कपडे वाळत घालण्यासाठी कमी पडत असलेल्या जागेच्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. महालक्ष्मीच्या धोबीघाटाच्या पश्चिमेला म्हणजे आत्ता ज्या जागेतून रेल्वे जाते त्या जागेवर कलेक्टरांची जमीन होती. ही जमीन मोकळीच होती. या जमिनीच्या पलीकडं रेल्वेचे रूळ आणि स्टेशन होतं. सरकारच्या आदेशानुसार ही जागा धोब्यांना कपडे वाळवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली. धोबीघाटाच्या उत्तरेलाही कपडे वाळवण्यासाठी जागा देण्यात आली. आता कपडे वाळवण्याची तर सोय झाली, पण त्यामुळं आणखी एक अडचण उद्भवली. नेमक्या याच ठिकाणी शहरातला कचरा आणून टाकण्याचं डम्पिंग ग्राउंडही होतं. इथल्या जागेची भरणी व्हावी या हेतूनं मुख्य शहरातला सगळा कचरा या ठिकाणी आणून टाकला जायचा. कपडे सुकवण्यासाठी दिलेली जागा नेमकी या डम्पिंग ग्राउंडच्या शेजारीच होती. त्यामुळं या ठिकाणी कपडे वाळवायला घातले की वाऱ्याबरोबर उडत आलेल्या कचऱ्याचे बारीक कण त्या ओल्या कपड्यात अडकून पडायचे. त्याची दुर्गंधी कपड्यांना लागते अशा तक्रारी काही लोकांनी केल्या. लोकांच्या आरोग्याशी निगडीत प्रश्न असल्यामुळं म्युन्सिपाल्टीनं या तक्रारींची गांभीर्यानं दखल घेतली, चौकशी केली. चौकशी अंती त्या तक्रारींमध्ये काही तथ्य नसल्याचं आढळलं. परंतु त्यामुळं एक चांगला बदल झाला. धोबीघाटाची दैनंदिन व्यवस्था म्युन्सिपाल्टीनं आपल्या हातात घेतली आणि इथला कारभार आरोग्य खात्याकडे सोपवण्यात आला. यापूर्वी ही व्यवस्था पाहण्याचं काम धोब्यांमधली ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्ती पाहत असे, पण त्या व्यवस्थेत आपपरभाव, भ्रष्टाचार आणि क्वचित प्रसंगी दादागिरीही होत असे. शिवाय धोबीघाटाच्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं जात नसे.
0: ज्या वर्षी धोबीघाट महालक्ष्मीला आला त्याच वर्षी बोरी बंदरची जागा रेल्वेचं स्टेशन आणि कार्यालयासाठी GIP रेल्वे कंपनीच्या ताब्यात देण्यात आली. 1878 साली स्टेशनचं बांधकाम सुरू झालं. पुढच्या 4-5 वर्षात स्टेशनची इमारत आकार घ्यायला लागली. स्टेशनचं बांधकाम पूर्ण होईल तेव्हा इथला परिसर या स्टेशनच्या सौंदर्याला साजेसा व्हावा यासाठी पूर्वी त्या परिसरातला धोबीघाट हलवण्याची शिफारस EFFC कमिटीनं केली होती. तिथं अजून चालू असलेले लहान धोबीघाट बंद करून तेही महालक्ष्मीला हलवण्याची सूचना या कमिटीनं केली. ही सूचना म्युन्सिपाल्टीनं मान्य केली आणि महालक्ष्मीला वाढीव धोबीघाट बांधण्यासाठी टेंडर्स मागवली. जानेवारी 1887 मध्ये महालक्ष्मीला वाढीव धोबीघाटाचं काम सुरू झालं. मध्ये ते थंडावलं. एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं. सर्व काही सुरळीत चालू असतानाच 1896-97 मध्ये मुंबईत प्लेगची भयानक साथ उद्भवली. या साथीचा उगम धोबीघाटापासून अगदी जवळ असलेल्या भायखळ्यात होता. पुढची 3-4 वर्ष या रोगाचा मुंबईत धुमाकूळ सुरू होता. साथीत दगावणाऱ्यांची संख्या कल्पनातीत वाढली होती. लोक मुंबई सोडून इतरत्र जायला लागले होते. कामगारांअभावी गिरण्या बंद पडायची वेळ आली होती. धोबीघाटावरही काही मृत्यू घडून आले.

0: तशी धोबी घाटावर रोगाच्या वाढीला पोषक अशीच परिस्थिती होती. खाजण जमीन होती, सांडपाण्याचा निचरा होण्याची काहीच व्यवस्था तोवर करण्यात आलेली नव्हती. उघडी गटार, त्यातच धोब्यांच्या राहण्याच्या जागा, अशी सगळी परिस्थिती होती. कॉलरा मलेरिया हे आजार या ठिकाणी नित्याचे असत. सतत पाणी तुंबून राहत असल्यामुळं हे डासांचं मोठं पैदास केंद्र होतं. मुख्य मुंबईत मलेरियाचा प्रसार होण्यामाग आणि नव्यानं आलेल्या प्लेगच्या प्रसारात धोबी घाटाचा मोठा वाटा आहे. म्हणून हा धोबी घाट इथून हलवून मुंबईच्या बाहेर घेऊन जाणं आवश्यक असल्याचा अहवाल म्युन्सिपाल्टी एक्झिक्युटिव्ह हेल्थ ऑफिसरनं दिला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यानं दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी लगेच होऊ शकणार नाही हे लक्षात घेऊन म्युन्सिपाल्टीनं धोबी घाटावर जमा होणारं सांडपाणी भूमिगत नळांद्वारे वरळीच्या गटारात नेऊन सोडण्याची व्यवस्था पुढच्या काळात करून दिली. रोगप्रसाराच्या कारणांचं निराकरण करण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू होते. या काळात धोबी घाट तिथेच राहिला.
1: प्लेगची साथ आटोक्यात येऊ लागली तशी हळूहळू परिस्थितीही पूर्ववत होऊ लागली होती. मुंबईनं पुन्हा वाढीचा वेग पकडला. वाढत्या कारखानदारीमुळं मुंबईची लोकसंख्या झपाट्यानं वाढत होती. त्या लोकसंख्येच्या गरजांचा पुरवठा करणाऱ्या आनुषंगिक व्यवसायांची वाढ होऊ लागली होती. धोब्यांची मागणीही वाढत होती. महालक्ष्मीच्या धोबी घाटावर ताण यायला लागला होता. मुंबई शहरासाठी आणखी एका धोबी घाटाची आवश्यकता भासायला लागली होती. म्युन्सिपाल्टीनं दुसऱ्या धोबी घाटासाठी जागा पाहायला सुरुवात केली होती. तसे इथं मुख्य फोर्ट विभाग वगळता रेल्वेचा GT हॉस्पिटल, आर्थर रोड हॉस्पिटल म्हणजे आत्ताचं कस्तुरबा हॉस्पिटल, बाळकेश्वरचं गव्हर्नमेंट हाऊस म्हणजे आत्ताचं लोकभवन, अशा आणखीही संस्थांचे त्यांचे असे लहान मोठे धोबीघाट होते. परंतु ते त्या त्या संस्थेपुरते मर्यादित होते. वाढत्या लोकसंख्येची गरज भागवायची तर आणखी एका सार्वजनिक धोबीघाटाची गरज होती. वाळकेश्वर इथं नवीन धोबीघाटासाठी आवश्यक अशी जागा उपलब्ध असल्याचा अहवालही म्युन्सिपाल्टीनं दिला होता. पण नंतर हा बेग बारगळला आणि आहे त्याच ठिकाणी वाढीव धोबीघाट बांधायचं ठरलं. पुढच्या वर्षभरात महालक्ष्मीलाच वाढीव धोबीघाट नव्यानं निर्माण करण्यात आला.
0: मुंबईतला हा काळ प्लेगच्या साथीनंतरचा होता. मुंबई शहराची पुनर्रचना करण्यासाठी सिटी ऑफ बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट म्हणजे BIT ची स्थापना केली होती. नवीन रस्ते, भूमिगत गटार इत्यादींची आखणी होत होती. पोलीस, कामगार यांच्यासाठी अधिक चांगल्या प्रकारची घरं असलेल्या चाळी बांधायचं काम हाती घ्यायची योजना आखली गेली. दादर पूर्वेला पारशी कॉलनी, हिंदू कॉलनी आकाराला येत होती. मुंबईची पूर्व आणि पश्चिम उपनगरं शिस्तबद्ध पद्धतीनं आकाराला आणण्यासाठी विविध टाउन प्लॅनिंग आणि उपनगरीय योजना आखण्यात आल्या. त्या योजना अंमलात आणण्यासाठी 18 नोव्हेंबर 1920 रोजी बॉम्बे डेव्हलपमेंट डिरेक्टोरेट म्हणजे BDDची स्थापना करण्यात आली होती. BDDनं महत्वाकांक्षी निवासी योजना आखल्या. त्यातल्या काही अंमलात आणायच्या तर पुन्हा धोबीघाट अडचणीत यायची चिन्ह होती. त्यातून काय मार्ग निघाला त्या इतिहासाबद्दल ऐकूया पुढच्या भागात.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकला महालक्ष्मीच्या धोबी घाटाच्या गोष्टीचा 5वा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात आपला विशेष कार्यक्रम अज्ञात मुंबई. आणि हा कार्यक्रम सुद्धा मनापासून आवडतोय अशा प्रतिक्रिया तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. खरंय, आज एफ एम गोल्डवर आर जे गौरी आणि एफ एम रेनबोवर आर जे प्रफुल्ल तुमची साथ संगत करणार आहेत, तेव्हा याही कार्यक्रमांचा आस्वाद नक्की घ्या आणि तुमचा आजचा दिवस अधिक आनंदी आणि उत्साही बनवा. 7:55 झालेले आहेत आणि आता वेळ झाली आजच्या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची. सकाळी 5 8 सगळी गाणी मनापासून आवडली, भक्तिगीतं मनाला भावणारी होती, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही व्यक्त झालात. मग आपण गावाला गेलो होतो आणि छानपैकी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी केली, त्यामुळे इथे मुंबईत राहूनसुद्धा गावाला गेल्याचा फील आला आणि त्या जोडीला जी गाणी ऐकली त्यामुळे एक वेगळा उत्साह अंगात संचारला, अशा तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. अशाच तुमच्या प्रतिक्रिया देत राहा आणि एफ एम रेनबोवरचे कार्यक्रम नक्की ऐकत राहा. याच नोटवर थांबूया आणि पुन्हा लवकर भेटूया नवीन विषयांसह आणि तुमच्या आवडत्या गीतांसह. चला गावाल्यानू आता येतोय आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत पुन्हा लवकर भेटेन, पण गणवेच्या उत्सवानंतरच. मी सुद्धा गावाला जाणार आहे, तुम्ही सुद्धा गावाला जा, छानपैकी गणेशोत्सवाचा आनंद घ्या, कुटुंबासहित घ्या. याच नोटवर थांबतो, पुन्हा लवकर भेटूया. नमस्कार गावाल्यानू, येतय तुम्हा सगळ्यांना भूषणचा पुन्हा एकदा नमस्कार.

आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं 20,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या 8 रेल्वे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. तसंच 11,000 किलोमीटर लांबीच्या 7 उच्च रहदारीच्या रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण करण्याचाही निर्णय घेतला आहे. यात दिल्ली हावडा, मुंबई हावडा, दिल्ली मुंबई, मुंबई चेन्नई आदी मार्गांचा समावेश आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं. या प्रकल्पांचा उद्देश रेल्वे मार्गांची क्षमता वाढवणं, कामकाजाची कार्यक्षमता सुधारणं आणि महत्वाच्या मार्गांवरील वाहतुकीची कोंडी कमी करणं हा आहे. यामुळे जवळपास 2100 गावांना आणि 52 लाख लोकांना फायदा होईल, असंही वैष्णव यांनी सांगितलं. 8 रेल्वे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांपैकी 10,783 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे 3 प्रकल्प पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील 14 जिल्ह्यांमध्ये तर 10,021 कोटी रुपये खर्चाचे इतर 5 प्रकल्प तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमधल्या 17 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहेत. हे प्रकल्प 2029-30 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे, असंही वैष्णव यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सेवा पुढील वर्षी सुरू होईल. याचं काम वेगानं सुरू असून सूरत ते वापी या सुरुवातीच्या 100 किलोमीटरच्या टप्प्याचं काम पूर्ण करून तो मार्ग खुला केला जाईल, असंही वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे प्रवासी वाहतूक जलद होईल, संपर्क व्यवस्था आणि माल वाहतुकीची क्षमता वाढेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला येत्या 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिरानं होईल. तसंच 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलशयात्रा काढली जाईल, असंही नवीन यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय व्यापारात महिला उद्योजक आणि महिला नेतृत्वाखालील उद्योगांसाठी संधी वाढवण्यासाठी ब्रिक्स देशांना एकत्र काम करण्याचं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं ब्रिक्स WBA महिला नेतृत्व विकास परिषदेत बोलत होते. महिलांच्या मालकीच्या उद्योगांना आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं, परिषदा, चर्चासत्र आणि व्यावसायिक मंचांवर अधिक सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी कर्ज पुरवठा, बाजारपेठांमध्ये सहज प्रवेश तसंच निश्चित व्यावसायिक नियमांची गरज असल्याचंही गोयल यांनी सांगितलं. कृषी आणि वनीकरण क्षेत्रातली 9वी आसियान भारत मंत्रीस्तरीय बैठक काल नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आणि फिलिपीन्सचे कृषी सचिव फ्रान्सिस्को PTU लॉरेल सहभागी झाले होते. यावेळी हवामान अनुकूल शेती, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती, मृदा आरोग्य, जल उत्पादकता, अन्न सुरक्षा, कृषी वनीकरण आदी क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यावर दोन्ही मंत्र्यांनी सहमती दर्शवली. नेपाळमधील भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं नेपाळच्या मदत कार्यात वाढ केली असून 130 टनांहून अधिक मदत साहित्य पोहोचवलं आहे. तसंच शोध, बचाव आणि न्यायवैद्यक कामात मदतीसाठी 54 तज्ज्ञ कर्मचारी तैनात केले आहेत. भारतीय हवाई दलाचं 35 टन मदत आणि बचाव साहित्य घेऊन जाणारं 8वं विमान काल काठमांडूमध्ये उतरलं. नेपाळमधील भारतीय दूतावासानं काल ही माहिती दिली. दरम्यान भारताच्या विशेष बोगदा बचाव पथकानं नेपाळी लष्करासोबत चिलीमे आणि लांगटान या जोखमीच्या भागात संयुक्त शोध मोहीम सुरू केली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आहे. आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्याच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस जगभरात पाळला जातो. आत्महत्या प्रतिबंधाबाबत जनजागृतीसाठी आज देशभरात अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. इराणची कच्च्या तेलाची 5 जहाजं अमेरिकेनं नष्ट केल्यानंतर इराणशी समन्वय न साधता नवीन प्रतिबंधित समुद्री क्षेत्रासह होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर निर्बंध लादण्याचा इशारा इराणनं दिला आहे. दरम्यान घोषित न केलेल्या ठिकाणांवर आढळलेल्या युरेनियमबाबतच्या चौकशीतल्या इराणच्या असहकारामुळे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था IAEA
गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे सोपवलं आहे. आर्थिक गुन्ह्यांसाठी डिजिटल गेमिंग आणि जुगाराच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर होत असल्याचं आर्थिक कारवाई कृती दल FATFनं म्हटलं आहे. याबाबत त्यांनी विविध देशातली सरकारं, नियामक संस्था आणि व्यावसायिकांना जागतिक पातळीवर सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल कोलंबो इथं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायके आणि पंतप्रधान डॉ हरणी अमरा सूर्या यांची भेट घेतली. विकासाच्या क्षेत्रातलं सहकार्याबाबत दोन्ही पक्षांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान श्रीलंकेच्या हवाई दलासाठी L-70 तोफांचं आधुनिकीकरण आणि दोन्ही देशांच्या राष्ट्रीय छात्रसेना आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयांमधल्या सहकार्याबाबत सामंजस्य करार करण्यात आले. ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत असलेला भूसंसाधन विभाग आज तिसऱ्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्रामसाठीची मार्गदर्शक तत्व जारी करणार आहे. या योजनेसाठी 565 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 5 वर्षांचा कृती आराखडा सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अंमलात आणला जाईल. या योजनेअंतर्गत नकाशे, जमिनीच्या मालकीचे तपशील, मालमत्ता नोंदणी आणि न्यायालयीन प्रकरणं परस्पर सुसंगत पद्धतीनं एकत्रित केली जाणार आहेत. इस्माइली मुस्लिम समुदायाचे 50वे परंपरागत इमाम आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे अध्यक्ष 5वे प्रिन्स रहीम आगा खान पहिल्या भारत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. प्रिन्स रहीम आगा खान राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल गोव्यातील 6 पदरी पोरवरीम इलिव्हेटेड कॉरिडॉरचं उद्घाटन केलं. सुमारे 641 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या 5 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या या मार्गावरून दररोज 75,000 ते 80,000 वाहनांची ये जा होण्याची अपेक्षा आहे. यामुळे सध्याच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण 60% कमी होईल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. सुधारित पायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्थेमुळे गुंतवणूक आकर्षित होईल, रोजगार निर्माण होतील आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असंही गडकरी यांनी नमूद केलं. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत अमेरिकेचे बेन शेल्टन आणि 11वा मानांकित फ्रान्सिस टियाफो यांच्यात पुरुष एकेरीची उपांत्य फेरी आज होईल. उद्या होणाऱ्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत गतविजेती आर्यना सबलेंका हिचा सामना 3रा मानांकित जेसिका पेगुलाशी होईल, तर 4थं मानांकन असलेली कोको गॉफ ही कझाकिस्तानच्या एलेना रायबाकिनासोबत सामना खेळेल. जागतिक तिरंदाजी पॅरा मालिकेच्या 3रा टप्प्याचा समारोप काल अहमदाबाद इथं झाला. काल शेवटच्या दिवशी पॅरा ऑलिम्पिक चॅम्पियन हरविंदर सिंग आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या शीतल देवी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकं जिंकली. या स्पर्धेत 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 8 कांस्य पदकांसह भारतानं 15 पदकं मिळवली आहेत. दुबई इथं सुरू असलेल्या 20 षटकांच्या आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतील पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलं आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 20,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या 8 रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आंतरराष्ट्रीय व्यापारात महिला उद्योजकांना संधी देण्यासाठी एकत्र काम करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. भारताकडून नेपाळच्या मदतकार्यात वाढ, 130 टनांहून अधिक मदत साहित्य रवाना. आणि आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज पहिला उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: आपके दिल की हर ख्वाहिश पूरी करने वाली फिक्स्ड डिपॉजिट स्कीम, सुरक्षित बेस्ट इंटरेस्ट रेट और एफडी के ढेर सारे विकल्प.
2: इंटरेस्ट रेट सर्वसाधारण ग्राहक के लिए 7.10%, सीनियर सिटीजन के लिए 7.30% मंथली और क्वार्टरली इंटरेस्ट ऑप्शंस के साथ 16 महीने, शर्तें लागू.
1: कॉस्मोस कोऑपरेटिव बैंक, एनरिच योर लाइफ.
3: जगातील सर्वात मोठं मंदिर अंगकोरवाट विष्णुधाम कंबोडिया, प्राध्यापक क्षितिज पाटुकले लिखित कॉफी टेबल बुकचा लोकार्पण सोहळा.
4: यात आहे अंगकोरवाट मंदिर समूहाची रंजक माहिती, इतिहास, वारसा आणि भरपूर सुंदर फोटो.
3: माननीय रवींद्रजीत चव्हाण, विवेक गणपुले, दुर्गेश परुळेकर आणि अलकाताई मुतालिक यांच्या उपस्थितीत
4: यावेळी अंगकोरवाट मंदिर स्थापत्य ही डॉक्युमेंटरी फिल्म दाखवण्यात येईल. सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
3: रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता कुडाळ देशकर भवन, राजाजी पथ, स्वामीनारायण मंदिरासमोर, रामनगर, डोंबिवली पूर्व.
5: एव्हरी ग्रेट जर्नी

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेष केवळ प्रयोगशाळा आणि शोध निबंधापुरते मर्यादित न राहता समाजासमोरील समस्या सोडवण्यासाठी उपयोगी ठरले पाहिजेत असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. मुंबईत माटुंगा इथल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेत झालेल्या हरित रसायनशास्त्र आणि शाश्वत अभियांत्रिकी विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला ते काल संबोधित करत होते. ज्येष्ठ वैज्ञानिक प्राध्यापक एम लक्ष्मीकांतम यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान संस्था आणि इंडियन केमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद घेण्यात आली. वैज्ञानिकांनी व्यवहार्य परवडणारी आणि मोठ्या प्रमाणावर वापरता येतील अशी हरित तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर द्यावा असं आवाहन राज्यपालांनी केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल गोव्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील पर्वरी इथं 641 कोटी रुपये खर्चाच्या 5 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी उन्नत मार्गाचं उद्घाटन केलं. अत्यंत वर्दळीच्या शहरी भागातली वाहतूक कोंडी कमी करणं आणि पर्वरीमधून वाहनांची अखंडित ये जा सुलभ करणं हा या पायाभूत सुविधा प्रकल्पाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि महाराष्ट्र यांच्याशी अखंडित रस्ते संपर्क सुनिश्चित होईल असं गडकरी यावेळी म्हणाले. महामार्गालगत पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी राज्य सरकारला केलं. राज्यात विविध भागात बैलपोळ्याचा सण आज उत्साहात साजरा होत आहे. बळीराजाला शेतीकामात मदत करणाऱ्या बैलांची खांदेमळणी करून त्यांना सजवलं जातं. आज पिठोरी अमावस्येला मातृदिनही साजरा केला जातो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर रोजी नियोजित होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं काल ही माहिती देण्यात आली. गट क सेवेमध्ये लिपिक टंकलेखक ग्राम महसूल अधिकारी कर सहाय्यक अशा विविध पदांसाठी 12 लाख अर्ज दाखल झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यात मागील 1.5 महिन्यांपासून पावसाचा खंड पडल्यानं शेतकरी चिंतेत असून खरीप पिकांसह जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्नही निर्माण होऊ नये यासाठी धाराशिव शहरातल्या ईदगाह मैदानावर पाऊस पडावा म्हणून विशेष नमाज पठण करण्यात आलं. ईदगाह कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या विशेष नमाजसाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर इथं प्रधानमंत्री आवास योजनेतल्या प्राधान्यक्रमाच्या 3408 घरांपैकी 2040 घरांकरता नागरिकांनी 10% रक्कम भरणा केली आहे. उर्वरित नागरिकांनी लवकरात लवकर भरणा करण्याचं आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी केलं आहे. पेट्रोल पंपाचं आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना अहिल्यानगर इथल्या सायबर तपास पथकानं उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतलं. जिओ कंपनीची पेट्रोल पंप डीलरशिप आणि परवाना मिळवून देण्याचं आमिष दाखवून वेळोवेळी प्रोसेसिंग फी आणि इतर कारणांच्या नावाखाली आरोपींनी तक्रारदारांकडून सुमारे 84 लाख रुपये उकळून त्यांची आर्थिक फसवणूक केली. हे आरोपी अशा प्रकारचे गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार असून यापूर्वी पंजाब आणि गुजरात राज्यात त्यांच्याविरुद्ध अशाच स्वरूपाचे फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माअंतर्गत परभणी इथं शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर राज्याबाहेरील राज्याअंतर्गत आणि जिल्हाअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी 23 सप्टेंबरपर्यंत अर्ज करून नावनोंदणी करावी असं आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण यांनी केलं आहे. यामध्ये रेशीम उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर कर्नाटक राज्यातल्या केंद्रीय रेशीम बोर्ड इथं राज्याबाहेरील प्रशिक्षण तसंच दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या गोकुळ इथं प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग तसंच इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं 11 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातल्या कीर्तनकारांसाठी 1 दिवसीय संत परिषदेचं आयोजन केलं आहे. भारतीय ज्ञान आणि समृद्ध कीर्तन परंपरा या विषयावर होणाऱ्या या संत परिषदेचं उद्घाटन डॉ जनार्दन महाराज मेटे यांच्या हस्ते होणार आहे. महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना बांगलादेशसोबत होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात उद्या श्रीलंका आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आजपासून 17 सप्टेंबरपर्यंत

आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्र सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी मोठ्या संधी उपलब्ध करत असून जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात भारतीय पुरवठादारांचा मोठा वाटा असावा यादृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत CII या उद्योग संघटनेनं आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते. भारत हे केवळ हवाई वाहतूक साधनांचे सुटे भाग जुळवण्याचं ठिकाण न राहता त्या भागांची रचना, प्रमाणीकरण आणि निर्मितीचं केंद्र बनू शकतं असं ते यावेळी म्हणाले. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात जागतिक हवाई वाहतूक कंपन्यांना मोठा रस असल्याचं ते यावेळी म्हणाले. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल मलेशिया, तिमोर लेटे आणि म्यानमार इथल्या कृषी मंत्र्यांसह संयुक्त उच्चस्तरीय बैठक घेतली. भारत आणि मलेशिया यांच्यात शेती संबंधी ज्ञान सामायिक करणे, संयुक्त कृषी संशोधन यावर या बैठकीत चर्चा झाली. म्यानमारच्या कृषीमंत्र्यांनी भारत आणि म्यानमार या दोन्ही देशांमधल्या कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्रामधल्या सहकार्य यासाठीचा सामंजस्य करारावरची बोलणी पुढच्या टप्प्यात असल्याचं या बैठकीत सांगितलं. जपान वायुसेनेच्या लढाऊ विमानांची भारतभेट ही भारत जपान संरक्षण भागीदारीतला मैलाचा दगड आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. या दोन्ही देशांचा परस्परांवरचा विश्वास तसंच भारत प्रशांत प्रदेशातली शांतता आणि स्थैर्य यासाठी दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं या भेटीतून प्रतीत होत असल्याचं सिंग यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि जपान या देशांचा वीर गार्डियन 2026 संयुक्त सराव काल जोधपूर इथं सुरू झाला. हा सराव 2 आठवडे चालणार आहे. पोर्तुगालने भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलं आहे. यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तत्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद करण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काल ही माहिती दिली. गट क मध्ये लिपिक, टंकलेखक, ग्राम महसूल अधिकारी, करसहाय्यक अशा विविध पदांसाठी एकंदर 12 लाख अर्ज आले आहेत. दरम्यान MPSC परीक्षा प्रक्रियेतल्या कथित गैरप्रकारांविरोधात काल नाशिकमध्ये आंदोलन झालं. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना 18 मागण्यांचं निवेदन सादर केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये गांधीनगरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या जागी धातूचा स्लॅब कोसळून 12 जण जखमी झाले. कुडासन भागात काल रात्री 9 वाजेच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना हा स्लॅब तुटून कोसळला आणि त्याखाली 15 जण दबले गेले. त्यांच्यापैकी सर्वांना बाहेर काढलं असून त्यातल्या जखमी असलेल्या 15 जणांपैकी 3 जणांना किरकोळ उपचारानंतर सोडण्यात आलं तर इतर 12 जणांवर उपचार सुरू आहेत. गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी

0: नंतर अपघातस्थळाला भेट दिली. महानगरपालिका, राज्य आपत्कालीन प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल या सर्वांनी अपघातस्थळी दुर्घटनाग्रस्तांच्या सुटकेसाठी सहाय्य केल्याचं त्यांनी सांगितलं. सुटका आणि बचाव दल अपघातस्थळावरचा ढिगारा साफ करून कोणीही बांधकामाखाली दबलं गेलं नसल्याची खातरजमा करून घेत आहे. बिहारमधल्या 14 जिल्ह्यांमधले 40 लाखांपेक्षा जास्त नागरिक पुरामुळे बाधित झाले आहेत. गेले 5 दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे गंगा, गंडक, कोसी, बुरही गंडक, पुनपुन, बागमती या नद्या विविध ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाटणा, भोजपूर, सारण, वैशाली, भागलपूर आणि बेगुसराय या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. नेपाळमध्ये पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळेही अनेक ठिकाणी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं. राज्यातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या मदत आणि बचाव कार्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये SDRFची 27 आणि NDRFची 10 पथकं तैनात करण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं. नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारतानं मदतकार्य सुरू ठेवलं असून आत्तापर्यंत 130 टनांपेक्षा जास्त मदत साहित्य नेपाळमध्ये पाठवलं आहे. तसंच शोध, बचाव आणि न्यायवैद्यक कारवाईसाठी 54 तज्ज्ञ कर्मचारी तैनात केले आहेत. भारतीय हवाई दलाचं 8वं विमान 35 टन मदत साहित्य घेऊन काठमांडू इथं पोहोचल्याचं नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं सांगितलं. भारताचं बोगद्यांमधल्या बचावकार्यातलं तज्ज्ञ पथक आणि नेपाळचं लष्कर यांनी चिलवे आणि लांगतांग इथं बचाव मोहीम हाती घेतली आहे. अवजड यंत्रसामग्री थेट बोगद्याच्या प्रवेशद्वारापर्यंत नेण्यासाठी तात्पुरता मार्ग तयार करण्याचं काम वेगानं सुरू असून ते 2 ते 3 दिवसात पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. फिलिपीन्समध्ये पालावान प्रांताजवळच्या समुद्रात एका फेरीबोटीला आग लागल्यानं 5 जणांचा मृत्यू झाला तर 86 जण बेपत्ता आहेत. फिलिपीन्सच्या तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार MV जून एस्टर ही फेरीबोट या परिसरातल्या कोरोन या प्रसिद्ध पर्यटनस्थळावर पोचत असताना वाटेत तिला आग लागली. या जहाजावर 143 जण होते. आगीतून 43 जणांची सुटका करण्यात आली आहे. चीनच्या आग्नेय भागातल्या जियांगशी प्रांतात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये मृतांची संख्या 16 पोचली आहे. इथल्या सुईचुआन काउंटी भागात गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसंच सौडेल चक्रीवादळानं धडक दिल्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सुईचुआन काउंटीमधून 18,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दुबई इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. साखळी फेरीतले सर्व सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलं आहे. महिलांच्या कनिष्ठ आशियाई कप हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं आज पाकिस्तानच्या संघाचा 19-0 असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरिया किंवा मलेशिया यांच्यातल्या विजेत्या संघाशी भारताचा पुढचा सामना होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात भारतीय पुरवठादारांचा मोठा वाटा असावा या दृष्टीनं सरकार प्रयत्नशील असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री K.राममोहन नायडू यांचं प्रतिपादन. कुख्यात गुंड अबू सालेम याच्या सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. फिलिपीन्समध्ये फेरीबोटीला आग लागून 5 जणांचा मृत्यू तर 86 जण बेपत्ता. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit

0: नाही।
1: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धम्माल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
0: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू
2: काही। हाय, हॅलो, नमस्कार श्रोते हो आणि शुभ दुपार। आपण ऐकत आहात 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन एअर ॲप सुद्धा। मी तुमचा मित्र RJ प्रफुल्ल आचरेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून करतो स्वागत चला दोस्त हो बोलू काही आपल्या कार्यक्रमात। बऱ्याच दिवसानंतर आपली अशी भेट होते, फार आनंद आहे, अर्थात तुम्हाला सुद्धा असेलच। आणि आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं शुभ दिवस आहे, त्यामुळे आजच्या दिवसाची सुरुवात झालेलीच आहे सकाळपासून। त्यामुळे आत्ता तो दिवस काय आहे, आजच्या दिवसात काय काय घडणार आहे हे तर नक्कीच सांगणार आहे, त्याबद्दल गप्पा मारणारच आहोत। पण सगळ्यात आधी आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा। सुरुवात करूया आपल्या आवडत्या आणि गमतीशीर कोड्याच्या खेळाला। तर आजचं कोडं आहे, लक्षपूर्वक ऐका, गळ्यात त्याच्या वाजे घुंगुरमाळा, चाले तो दिमाखात पायात चांदीच्या वाळा, उचलूनी भार शेतीचा देतो शेतकऱ्याला साथ, अशा या पठ्याच्या पाठीवर महादेवांचा हात। ओळखा पाहू कोण आहे, चला झटपट पटापट मला उत्तर सांगा। आपला व्हॉट्सअप संदेश करण्यासाठी क्रमांक आहे 86 57 66 10 71, पुन्हा एकदा सांगतो 86 57 66 10 71। आणि कॉल करण्यासाठी क्रमांक आहे 45 15 41 32 45 15 41 33। आपला STD कोड आहे 022। जरा खाजवा ना डोकं आणि सांगा ना उत्तरं।

काय मग खाजवलं का डोकं आणि सापडलं का उत्तर? आणि उत्तर देणारे बरेच जण आहेत आपले श्रोते. पहिलं नाव ज्यांचं आहे, ज्यांनी आपल्याला संपर्क साधला होता, दीपाली विचारे यांनी, आणि त्याचनंतर शंकर चाटे यांनी सुद्धा. त्याचबरोबर व्हॉट्सअप संदेश आपल्याला आलेले आहेत सोनावने, फुलचंद, किशोर पेडणेकर, विठ्ठल मसलकर, त्यानंतर गौतम भिंगारडे, श्रीपाद जोशी, त्यानंतर आत्माराम खराडे, त्याच्यानंतर बरेच आपले श्रोते जोडलेले गेलेले आहे. शुभांगी कारेकर, त्यानंतर डॉक्टर श्रीराम साने, त्यानंतर पद्मा कुलकर्णी, असे अनेक श्रोते जोडले गेलेले आहेत. आणि अनेकांनी उत्तर हे अचूक दिलेलं आहे, आणि उत्तर आहे बैल. वा, आजचा दिवस काय आहे हे सांगायची गरज नाही आहे, तरी सुद्धा आज आहे बैल पोळा. आणि अर्थात बैल याला समानार्थी अर्थ म्हणजे नंदी, वलिवर्द, ऋषभ, जो मेहनत, स्थिरता आणि धैर्य यांचं प्रतीक आहे. बरोबर की नाही? आणि आजचा दिनविशेष सुद्धा बैल पोळा आहे, त्यामुळे आपण आज खऱ्या अर्थानं आजच्या या संपूर्ण अर्ध्या का दिवसात का होईना, पण आपण साजरा करायचा आहे आजचा बैलपोळा हा दिवस किंवा हा सण. तर बैलपोळा सर्जा राजाचा सण, आणि बैलपोळा दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा. बैलपोळा हा सण खरं तर सण नाही म्हणता येणार, कारण ही शेतकऱ्याची एक भावना आहे. कारण वर्षभर आपल्या सोबत शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. श्रमकरी शेतकरी आणि त्याचा सखा बैल, त्यांच्या घामाने कृषी क्रांती घडली म्हणून ही गौरव करण्याची परंपरा सुरू झाली. वर्षभर नांगर ओढणाऱ्या बैलाला या दिवशी कामापासून विश्रांती मिळते, आणि खऱ्या अर्थानं हा दिवस आपण बैलपोळा म्हणून साजरा करतो.

0: लावती पाणी पायावरी ए महादेवाचा नंदी आला गोष्ट सांगतो बलीपुरी महादेवाचा नंदी.
1: Great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: आणि श्रोते हो, आज आपण बैलपोळा हा दिवस साजरा करत आहोत. बरेच श्रोते जोडलेले गेलेले आहेत. मुंबईहून धीरज टकले आपल्याला संपर्क साधत आहेत, त्यांनीही आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रणव शिंदे यांनीही आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. फुलचंद सोनवणे, किशोर पेडणेकर, विठ्ठल मसलेकर असे अनेक अनेक अनेक आपले आवडते. खऱ्या अर्थानं सगळ्याच श्रोत्यांना आपला हा कार्यक्रम आवडतो आणि त्यामुळे तुमच्या प्रेमामुळे आमचे खऱ्या अर्थानं आर्जींचे कार्यक्रम हे छान होतात. तुमच्यामुळे, तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या प्रतिसादामुळे, त्यामुळे आजचा दिवस हा आपण अजून छान करणार आहोत. तर ही पौराणिक गोष्ट आहे नंदीची. नंदी लहानपणापासूनच महादेवाचा अनन्य भक्त होता. वयाच्या 7व्या वर्षी एकदा मित्र आणि वरुण नावाचे ऋषी यांच्या आश्रमात गेले होते. त्यांनी नंदीला पाहून सांगितले की नंदी अल्पायुष्यी आहे, फक्त एका वर्षात त्यांचा मृत्यू होईल. हे ऐकून शिलाद ऋषी दुःखी झाले, पण नंदी घाबरला नाही. तो म्हणाला, ज्याने मला दिले आहे तोच माझे रक्षण करेल. आणि तोच थेट वनात गेला व महादेवासाठी कठोर असं तप करू लागला. त्याच्या भक्तीने कैलास हल्ला. महादेव स्वतः प्रकट झाले आणि म्हणाले, नंदी, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. मृत्यू तुला स्पर्शही करू शकणार नाही. महादेवांनी नंदीला दोन वर दिले, तू अमर होशील आणि तू माझा गणप्रमुख आणि माझे वाहन होशील. जिथे मी असेन तिथे तू असशील, अशी या नंदीची कथा आजच्या दिवशी आपल्याला फार महत्वाची ठरते. तर काही जण बैलपोळा आपल्या महाराष्ट्रात म्हणतात, त्याचबरोबर आज पिठोरी अमावास्या सुद्धा आहे. आता पिठोरी अमावास्या काय आहे प्रकरण, तर आज आपण ही का साजरी करतोय, तर इंटरनॅशनल लेवलला आपण मदर्स डे ही साजरीच करतो, नाही का? म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही साजरी होते, आईचा दिवस आपण साजरा करतो. पण पिठोरी अमावास्येचं महत्त्व काय आहे, तर या दिवशी माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी पिठोरीची पूजा करतात, म्हणून याला पिठोरी अमावास्यासुद्धा म्हणतात. म्हणजे आज खरं तर आईचा दिवस आहे, मातृदिन असं म्हणता येईल. आज आपण तोही साजरा करत आहोत, त्यामुळे एकंदरीत सगळे योग आज एकवटलेले आहेत. त्यामुळे त्याही दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि मुळात हा सण ना श्रावणी अमावास्येला साजरा होतो. काही ठिकाणी याची नावं वेगवेगळी असली तरीही सण हा एकच आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रात याला बैलपोळा, विदर्भात बेंदूर, कर्नाटकात नंदीपोळा, दक्षिणेत मट्टू पोंगल आणि उत्तर भारतात गोधन असंही म्हणतात. महाराष्ट्रातील आणि विदर्भातच्या जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी हा सण साजरा होतो, हे विशेष आहे.

0: हेमंत ढोणे यांनी आपल्याला विरारवरून कॉल केला होता. तर आज साजरा करत आहोत आपण बैलपोळा हा दिवस सण खऱ्या अर्थानं. आणि बैलपोळा साजरा करताना प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात, प्रत्येक बांधवांच्या मनात हाच एक विचार आहे की आपण आपल्या नंदीला, आपल्या आपण बैलाला हे कसं आज सजवू, कसं आपण त्याला आज त्याची सेवा करू. तर हीच मनात असलेली भावना आज साजरी करताना कशा प्रकारे केली जाते, तर बैलांना पाण्याने सकाळी आधी धुतलं जातं स्वच्छ, शिंगांना त्यांच्या रंग बेगड गोंडे लावले जातात, गळ्यात सुंदर अशा माळा, घुंगरांच्या माळा घातल्या जातात, पाठीवर झूल, डोक्यावर बाशिंग लावून सजवलं जातं. शेतकरी आणि कुटुंबातील इतर सदस्य हे बैलाच्या कपाळावर कुंकू लावतात, त्याला ओवाळतात, पुरणपोळीचा त्याला नैवेद्य भरवतात, सुग्रास जेवण खाऊ घालतात, खऱ्या अर्थानं त्याची सेवा करतात. शेतकरी बैलाच्या पाया पडून आजवर आम्हाला राबवलंस, आजवर खऱ्या अर्थानं आम्ही तुला राबवलं, आता आराम कर, अशी भावना व्यक्त करतात. संध्याकाळी मात्र गावात बैलांची मिरवणूक निघते, ढोलताशाच्या गजरात बोजारा म्हणजे बैल नेणाऱ्याला बक्षीस दिले जाते, शेतात हिरवळ असते, श्रावणातले सण संपत आलेले असतात, त्यामुळे हा शेवटचा मोठा सण मानला जातो. शहरांमध्ये आता प्रश्न पडेल की आपण कसं साजरे करू शकतो किंवा कसे साजरे करतात, तर मुंबईसारख्या शहरां किंवा इतर कुठल्याही शहरांमध्ये कसा साजरा होतो, तर त्यांच्याकडे जिवंत बैल नाही आहेत, तर ते मातीच्या बैलांची पूजा करतात. लहान मुले लाकडी नंदीबैल सजवतात महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, तर हा सण 2 दिवस साजरा केला जातो. म्हणजे बघा की किती महत्त्व दिलं जातं या आपल्या सणाला, म्हणजे अजिबात या सणाचं कुठेच कमीपणा किंवा कुठेच याला आपण साजरा करत नाही असं झालेलं नाही. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गल्लीबोळात हा साजरा केला जातो आणि अर्थात महाराष्ट्राची शान म्हणून ओळखली जाते हा दिवस. तर हल्ली काय झालं आहे की ट्रॅक्टर आलेत, तर बैलांचं स्थान आणि त्यांच्याबद्दलची आपुलकी ही कमी झाली आहे का अशी भीती वाटायला लागली आहे. पण मला वाटतं की हाच तो दिवस आहे, हाच तो क्षण आहे, खऱ्या अर्थानं या दिवसाचं महत्त्व आज आपण साजरं करत आहोत. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि पुन्हा वळूया या विषयाकडे.
1: एव्हरी ग्रेट जर्नी बिगिन्स विथ पीपल कमिंग टुगेदर टू लिसन, टू लर्न, टू इमॅजिन व्हॉट्स पॉसिबल. दिस इज द ब्रिक्स 2026. A moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: तर श्रोते हो, आज आपण बैलपोळा हा दिवस साजरा करत आहोत आणि बैलपोळाच्या निमित्ताने आपण सुंदर सुंदर गाणीही ऐकत आहोत. तर बैल हा खरं तर शिवाचं वाहन आणि त्यामुळे हिंदू संस्कृतीत त्याला विशेष असा मान आहे, स्थान आहे. प्रत्येक शिवमंदिरात शिवाच्या समोर नंदी बसलेला असतो हे आपणास ठाऊक आहे. भारतीय संस्कृतीत नंदी फक्त एक मूर्ती नाही आहे, तर तो आपल्या संस्कृतीचा तीन स्तंभांचं प्रतीक आहे, म्हणजे धर्म, शेती आणि भक्ती. म्हणूनच नंदीची पूजा म्हणजे थेट शिवाची पूजा मानली जाते. कामधेनू म्हणजे गायीला आईसारखं मानतात. ऋग्वेदात पण गायीचे गोडवे गायले गेलेत, कारण ती शेतीसाठी बैल देते. बर, हा जो बैल आहे, हा जो नंदी आहे, हा काही फुकट जगत नाही आहे, तर तो परोपकारी सुद्धा आहे. तर कसं? तर शेण देतो, त्यापासून उत्तम सेंद्रिय खत मिळतं आपल्याला, बायोगॅस, चूल पेटवायला गोवऱ्या बनतात. शेण खतामुळे जमीन सुपीक राहते आणि रासायनिक खताची गरज लागत नाही. गोमूत्र देतो, आयुर्वेदात औषध म्हणून गोमूत्राचा वापरही आपण करतो. शेतीची कामं करतो, बैल शेतात नांगरणी, वखरणी आणि मळणीची कामेसुद्धा करतो. त्यामुळे शेतकऱ्याचा जो अवघड किंवा अवजारं जी आहेत त्याचा भार तो आपल्या अंगावर पेलतो, नाही का? त्यानंतर ग्रामीण भागात बैलगाडीच्या माध्यमातून शेतमाल आणि माणसांची वाहतूकसुद्धा तो आपल्या खांद्यावर, आपल्या पूर्ण शरीरावर घेऊन फिरतो आणि तेही न थकता, न काही बोलता.

0: श्रोते हो, आज आपण बैलपोळा सण साजरा करत आहोत गाण्यांच्या माध्यमातून, माहितीच्या माध्यमातून. 3 वाजता ठीक आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या आणि 3:10 पुन्हा आपण भेटणार आहोत. तर या सणाच्या निमित्ताने ना बालपणाची एक गोष्ट मला आठवली, म्हणजे आपल्या सगळ्यांना ती गोष्ट आठवेलच नक्कीच, की आमच्या घराजवळ ना गुबू गुबू गुबू असा वाद्याचा आवाज करून बैलाला घेऊन येणारे नंदी बैल तेव्हा यायचे, पण आता काही ते दिसत नाहीत, तो भाग वेगळा. तर ते नंदी बैल लाकडून काय वदवून घ्यायचे की पावसाचे, सणाचे आणि भविष्याचे अंदाज वर्तवून घ्यायचे, पण आता ते होताना दिसत नाही ही शोकांतिका आहे. पण आजही महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत ही प्रचंड मोठ्या प्रमाणात खेळली जाते, त्यानिमित्तानं बैलांचा खऱ्या अर्थानं एक वेगळा आपल्याला बघायला मिळतो प्रकार. पण शेतकरी आणि बैलांचा सांकेतिक जो संवाद आहे तो आपल्याला यानिमित्ताने मला वाटतं एक गंमत म्हणून ऐकायला फार आवडेल. तर पुढे चालण्यासाठी, बैलाला पुढे चालण्यासाठी किंवा वेग वाढवण्यासाठी आपण त्याला हुर्र तर असा आवाज केला जातो शेतकरी बांधव, त्याचबरोबर थांबवण्यासाठी अर्र असा आवाज केला जातो, असे अनेक सांकेतिक भाषा आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या इथे एक परंपरा आहे की आपण गमतीने किंवा रागाने आपल्या मित्रांना कोणालाही संबोधतो प्राण्यांच्या नावावरून. म्हणजे आपण बैल म्हणतो एखाद्याला जर राग आला तर, पण मी सांगू का, अजिबात रागवू नका, कारण बैल हा मेहनत, स्थिरता आणि धैर्य यांचं प्रतीक आहे हे त्यांना अभिमानानं सांगा. आपण पुन्हा भेटणार आहोत 3:10 सप्तरंगी 7
1: बोला ना, अरे शिकून सांग, अरे कोण पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल का.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. MPSC गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता येत्या 3 जानेवारीला होणार. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. गणेश मूर्तींची उंची वाढत असल्यामुळे त्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या होत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत असं ते यावेळी म्हणाले. आध्यात्मिक विचारात सर्वाधिक महत्व पर्यावरणाला पंचमहाभूतांना दिलंय. या पंचमहाभूतांचा संरक्षण आणि संवर्धन केलं तरच आपल्याला जीवन मिळेल असं आवाहन त्यांनी केलंय. ते आज नवी मुंबईत वाशी इथं सिडको प्रदर्शनी केंद्रात पर्यावरण आणि हवामान बदल विभागानं आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत बोलत होते. या कार्यशाळेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. पनवेल, खारघर, उल्वे, नवी मुंबई परिसरातल्या शाळांमधले 10,000 विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. पर्यावरणपूरक मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आलं असून विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मातीच्या मूर्तीची घरी प्रतिष्ठापना करावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृह उपलब्ध करून देण्याचा आराखडा लवकरच जाहीर केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते काल मुंबईत 62व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेली चित्रनगरी विकसित करायचा सरकारचा प्रयत्न असल्याचं ते यावेळी म्हणाले. मुंबईतली फिल्म सिटी, एनडी स्टुडिओ, कोल्हापूरमधल्या चित्रीकरण सुविधा याबरोबरच आता रामटेक आणि नाशिक इथं नवीन फिल्म सिटी उभारण्याच्या दिशेनं राज्य शासन काम करत असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार, अभिनेता प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार, सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सलीम खान यांच्या वतीनं अभिनेत्री हेलन यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला. वैज्ञानिक संशोधन केवळ प्रयोगशाळा आणि शोध निबंधांपुरतं मर्यादित न राहता सामाजिक समस्या सोडवण्यासाठी उपयोगी पडलं पाहिजे असं राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी म्हटलंय. ते काल मुंबईत रसायन तंत्रज्ञान संस्थेनं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित करत होते. विज्ञान क्षेत्रात महिलांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याची गरज असून त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पोर्तुगालनं भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटीनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलंय. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तात्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगलहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षापेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद करण्यात आलं होतं. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतला प्रस्तावित मोर्चा निश्चित असून समाज बांधवांनी एकत्र येण्याची तारीख 12 सप्टेंबर रोजी जाहीर करू अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज केली. सरकारचं प्रतिनिधी मंडळ आपली भेट घेईल याची आपण वाट बघत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार होती. गट क मध्ये लिपिक, टंक लेखक, ग्राम महसूल अधिकारी, कर सहाय्यक अशा विविध पदांसाठी 12 लाख अर्ज आले आहेत. दरम्यान एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतल्या कथित गैरप्रकाराविरोधात काल नाशिकमध्ये आंदोलन झालं. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 18 मागण्यांचं निवेदन सादर केलं. दुबईमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. साखळी फेरीतले सर्व सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलंय. महिलांच्या कनिष्ठ आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं आज पाकिस्तानच्या संघाचा 19-0 असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरिया किंवा मलेशिया यांच्यातल्या विजेत्या संघाशी भारताचा पुढचा सामना होईल. राज्यातले सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या सर्व रुग्णालयांचं विद्युत आणि अग्निसुरक्षा ऑडिट 3 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिलेत. सार्वजनिक तसंच खासगी रुग्णालयांमध्ये फायर ऑडिटची अंमलबजावणी, देखरेख आणि अनुपालन अहवाल सादर करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माध्यमातून सुनिश्चित करण्याच्या सूचनाही आरोग्य सेवा आयुक्तांनी दिल्या आहेत. गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पालघर जिल्ह्यातल्या एका कंपनीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आरोपींनी 22 जणांची 1.85 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलं असून पुढचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. भंडारा जिल्ह्यात भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गावर आज एका शिवशाही बसने स्कूटरला धडक देऊन झालेल्या अपघातात स्कूटर चालक गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. पोलिसांना माहिती पुरवल्याच्या संशयावरून हिंगोली जिल्ह्यातल्या बसमत शहरात काल रात्री एका युवकाची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. देशातल्या प्रमुख औषध विक्रेत्यांकडे उत्तर गोलार्धातल्या आजारांवरच्या लसींसह इन्फ्लुएन्झा या हंगामी आजारासाठी दिल्या जाणाऱ्या लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून विशेष जोखीम गटातल्या नागरिकांनी स्वेच्छेनं ही लस घ्यावी असं आवाहन ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं केलंय. देशात फ्लू म्हणजेच इन्फ्लुएन्झाची लस उपलब्ध नसल्याचा दावा करणाऱ्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ICMR हे स्पष्ट केलंय. इन्फ्लुएन्झाची लस उपलब्ध नसेल तर दक्षिण गोलार्धातल्या आजारांवरची लस घेता येईल कारण H1N1च्या साथीवर या दोन्ही लसी प्रभावी असल्याचं यात म्हटलंय. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्र सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी मोठ्या संधी उपलब्ध करत असून जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात भारतीय पुरवठादारांचा मोठा वाटा असावा या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री K.R.Naidu यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत CII या उद्योग संघटनेनं आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते. भारत हे केवळ हवाई वाहतूक साधनांचे सुटे भाग जुळवण्याचं ठिकाण न राहता त्या भागांची रचना, प्रमाणीकरण आणि निर्मितीचं केंद्र बनू शकतं असं ते यावेळी म्हणाले. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात जागतिक हवाई वाहतूक कंपन्यांना मोठा रस असल्याचंही ते यावेळी म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. MPSC गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा आता येत्या 3 जानेवारीला होणार आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: एव्हरी ग्रेट जर्नी बिगिन्स विथ पीपल कमिंग टुगेदर टू लिसन, टू लर्न, टू इमॅजिन व्हॉट्स पॉसिबल. दिस इज द ब्रिक्स 2026. A moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: Akashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
3: नमस्कार श्रोते हो, 3:11 झालेली आहेत आणि आपण ऐकत आहात 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन एअर ॲप सुद्धा. आणि मी तुमचा मित्र आरजे प्रफुल्ल आचरेकर सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून करतो स्वागत. तर आज आपण एका अशा भारतीय अभिनेत्याच्या चित्रपटाविषयी, जीवनाविषयी जाणून घेणार आहोत ज्यांना फक्त मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीत नाही तर तब्बल 8 प्रादेशिक भाषांमधील चित्रपटात काम केले आहे. ते अभिनेते तर आहेतच पण त्याचबरोबर निर्माते, पटकथा लेखक सुद्धा आहेत. अहो एवढंच काय तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुद्धा आहेत. आणि अजून महत्त्वाची गोष्ट सांगू का? सांगू तर आज आहे त्यांचा वाढदिवस. सांगा पाहू कोण आहेत ते अभिनेते, एक हिंट देऊ का?

चला, बऱ्याच जणांनी ओळखलेलं आहे, बरेच फोन सुद्धा येत आहेत. पहिला फोन ज्यांचा वाजला त्या होत्या शुभांगी कारेकर, आणि त्यांनी उत्तर सांगितलेलं आहे. त्याचबरोबर दुसरा आपल्याला संदेश पाठवलेला आहे धीरज टकले यांनी, त्यानंतर गायत्री वैशंपायन, त्यानंतर भक्ती बर्वे. हा अगदीच, म्हणजे उत्तर त्यांनी, त्यानंतर दुसरं आहे शुभदा, त्यानंतर उल्हासनगरवरून कल्पना यांनी उत्तरं सांगितलेली आहेत. श्याम केंकरे यांनीही आपल्याला उत्तर सांगितलेलं आहे. तर आज दोन व्यक्तींचा वाढदिवस आहे, त्यातल्या त्यात आज आपण सेलिब्रेट जो करत आहोत किंवा आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ते उत्तर आहे अर्थात अतुल कुलकर्णी. येस, अतुल कुलकर्णी, द वन अँड ओनली अतुल कुलकर्णी. व्हेरी हँडसम, व्हेरी चार्मिंग पर्सनॅलिटी असलेले अभिनेते अतुल कुलकर्णी सर यांना वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा आमच्या एफ एम रेनबो परिवाराकडून. तर सुरुवातीला जाणून घेऊया त्यांच्या जीवनाविषयी. 10 सप्टेंबर 1965 रोजी बेळगावमध्ये त्यांचा जन्म झाला. पण लहानाचे मोठे मात्र ते सोलापुरात झाले. 10वीपर्यंत शिक्षण हे सोलापूरच्या दहीभाई देवकरण हायस्कूलमधून झाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी इंजिनिअरिंग करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांचे ॲडमिशन देखील झाले होते, मात्र इंजिनिअरिंगमध्ये मन काही रमलं नाही. पुढे त्यांनी DAV महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यात BA पूर्ण केलं. याच काळात त्यांनी विमा एजंट म्हणून सुद्धा काम केलं, बरं का? आणि वडिलांच्या व्यवसायात मदत देखील केली. वडील त्यांना प्रति महिन्यात 350 रुपये द्यायचे. ही काही त्यांची पहिली वहिली कमाई. अभिनयाचे वारे हे शालेय जीवनापासून खेळू लागलेले. त्यामुळे 10वीत असताना प्रथम त्यांनी शाळेत अभिनय सुरू केला किंवा अभिनय पहिला मंचावर रंगमंचावर केला. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत ते नियमित सहभागी व्हायचे. 1889 ते 1992 या दरम्यान अभिनय आणि दिग्दर्शनाची पारितोषिकं त्यांनी पटकावली. त्याचबरोबर सोलापूरच्या नाट्य आराधना या हौशी नाट्य संस्थेत ते सक्रियसुद्धा होते. कलाशाखेची पदवी मिळवल्यानंतर वयाच्या 27व्या वर्षी नाट्यशास्त्राचा तर्कशुद्ध अभ्यास करण्यासाठी त्यांनी NSD म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये दिल्लीमध्ये जाऊन प्रवेश घेतला. तिथे 1995 त्यांनी अभिनयाचा डिप्लोमा पूर्ण केला. यानंतर भारतीय चित्रपट सृष्टीत त्यांची एंट्री झाली आणि तीही धमाकेदार.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर. विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा. 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. तर श्रोते हो, आज आपण अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्याबद्दल बोलत आहोत. त्यांचा वाढदिवस आज आपण साजरा करत आहोत. आणि एंट्री तर झाली चित्रपटसृष्टीत, पण NSDमधून बाहेर पडल्यानंतर 1995 मुंबईत आल्यावर ते गांधी विरुद्ध गांधी या नाटकात महात्मा गांधी साकारत होते. हे नाटक नंतर दिलीप प्रभावळकरांमुळे खूप गाजलं, पण आधी अतुल यांनीच केलं होतं. नेमक्या याच वेळेला अभिनेते कमला हसन, साऊथ इंडस्ट्रीचे सुपरस्टार कमला हसन, हे राम नावाचा चित्रपट बनवत होते. त्यांनी अतुल यांचे नाटक बघितलेले होते, त्यामुळे त्यांना थेट श्रीराम अभ्यंकर या जहाल विचारवंतांची भूमिका ऑफर गेली. आणि मग काय, अतुल यांनी ती अर्थात स्वीकारली. हा त्यांचा पहिला वहिला हिंदी सिनेमा, वयाच्या 35व्या वर्षी त्यांनी तो स्वीकारला. त्याचबरोबर अतुल कुलकर्णी यांनी पहिला मराठी चित्रपट जो केला तो होता कैरी, जो ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेला. आता काय दुग्ध शर्करा योग बघा ना, म्हणजे अतुल यांना हे राम या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि मराठीतील कैरी या चित्रपटाला सुद्धा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आहे की नाही गंमत? तेव्हा त्यांच्या या

0: तेव्हा त्यांच्या मित्रपरिवारांच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या मनात आणि अर्थात भारतीय चित्रपटसृष्टीच्या मनात एकच भावना होती, ती म्हणजे तू चाल पुढं तुला रगड्या, भीती कशाची, परवा भिकुणाची।
1: मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या, भीती कशाची, परवा भिकुणाची, परवा भिकुणाची।

खरंच अशा प्रकारे एंट्री झाल्यावर कुठली पर्वा आणि कुठलं भय राहणार आहे, नाही का? तर हे राम यासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पण खरी लोकप्रियता जी दिली ती म्हणजे 2001 आलेल्या मधुर भांडारकरांच्या चांदनी बार या चित्रपटाने. या चित्रपटाने अतुल कुलकर्णी यांचे नशीबच बदलून टाकले. खरंच म्हणजे तब्बूसोबत काम करण्याबद्दल ते सांगतात की आम्हा दोघांसाठी हा खूप वेगळा सिनेमा होता. एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल असणं हे खूप गरजेचं होतं. जेव्हा स्टार नवोदितासोबत काम करतात तेव्हा मात्र कम्फर्ट झोन हा खूपच त्याचा विचार केला जातो आणि ते कम्फर्ट झोन आणण्याची जबाबदारी ही स्टारची असते. तब्बूंनी ती खूप छान प्रकारे सांभाळली याचं श्रेय ते तब्बूंना देतात. त्यानंतर मराठी चित्रपटात पुन्हा त्यांनी आपली वर्णी लावलीच होती. भेट 2000 आलेला, त्यानंतर 2000 आलेला 10वी फ, 2000 पुन्हा आलेला वास्तुपुरुष, 2004 आलेला ज्या चित्रपटातली भूमिका ही सगळ्यांना लक्षात राहिली तो म्हणजे देवराई चित्रपट, त्यानंतर 2004 आलेला चकवा, त्यानंतर 2007 आलेला माती माये. 10वी फ या चित्रपटाबद्दल मी थोडंसं सविस्तर सांगेन. या हा चित्रपट 2002 प्रदर्शित झालेला एक गाजलेला आणि विचार करायला लावणारा हा चित्रपट होता. त्यामुळे या चित्रपटात काय आहे तर

हा चित्रपट आपली शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांमधील भेदभावावर प्रकाश टाकतो. विज्ञानाचे शिक्षक हे गणेश देशमुख ही भूमिका अतुल कुलकर्णी यांनी साकारलेली आहे आणि अतिशय सुंदररित्या त्यांनी साकारली आहे. ते कायम मुलांच्या पाठीशी उभे राहतात, ते शाळा प्रशासनाच्या दृष्टिकोनाला आव्हान देतात आणि दहावी फ च्या विद्यार्थ्यांना त्यांचा राग हिंसेऐवजी सकारात्मक मार्गाने व्यक्त करण्याचं आव्हान देतात. ऐकूया एक अशाच शाळेच्या जीवनावर आधारित गीत आणि पुन्हा एकदा वळूया मग आपण अशाच सुंदर सुंदर रंजक गोष्टींकडे.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses, and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: आणि आज आपण खरं तर साजरा करत आहोत अतुल कुलकर्णी यांच्या जीवनाविषयी माहिती घेतो आहोत, कारण त्यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवस साजरा करताना प्रत्येकाच्या मनात हा आनंद तर निश्चितच असतो. तर यानंतर 2008 साली प्रदर्शित झालेला एक अत्यंत लोकप्रिय मराठी चित्रपट म्हणजे वळू. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात उमेश कुलकर्णी यांनी केलं होतं. यांनी या चित्रपटाला जो खऱ्या अर्थानं दिग्दर्शित जो भाग केला होता किंवा त्या चित्रपटाला ज्या प्रकारे त्यांनी तो विचार करून एका साच्यात बांधलं होतं तो फार उल्लेखनीय होता. हा त्यांचा पहिलाच पूर्ण लांबीचा चित्रपट होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा चित्रपट द वाईल्ड बुल या नावाने प्रदर्शित झालेला. चित्रपटाची कथा ही कुसवडे नावाच्या एका काल्पनिक गावाभोवती फिरते. गावात एक वळू असतो, मोकळा सोडलेला बैल म्हणजे, ज्याला ग्रामस्थ पवित्र मानतात. परंतु कालांतराने तो वळू आक्रमक बनतो आणि आक्रमक बनल्यानंतर सुरू होते गावात धावपळ, धुमाकूळ, असं सगळं एकंदरीत सगळ्याच गोष्टी तिथे आपल्याला दिसू लागतात. त्याला पकडण्यासाठी मात्र सरकार एका वन अधिकाऱ्याची नियुक्ती करते. हीच भूमिका अतुल कुलकर्णी यांनी साकारली आहे एका वन अधिकाऱ्याची. ती बघताना जी आपली दमछाक होते, आपली घालमेल होते, आपल्याला आनंद मिळतो, आपल्याला हसायला येतं, असं सगळ्याच

एकंदरीत भावात आपण रमून जातो. तो अधिकारी आपल्याला डॉक्युमेंटरी बनवणाऱ्या भावासोबत गावात येतो आणि तिथून पुढे वळूला पकडण्याच्या मोहिमेदरम्यान गावात उडणारा गोंधळ राजकारण आणि विनोद चित्रपट दाखवलेला आहे. आंतरराष्ट्रीय गौरव काय आहे या चित्रपटाचा, तर नेदरलँड्समधील प्रसिद्ध रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट निवडला गेला होता, त्यामुळे हा पहिला वहिला मराठी चित्रपट ठरला. आणि त्यानंतर आला 2010 साली एक असा चित्रपट ज्याने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला एक नवी ओळख मिळवून दिली. या चित्रपटाविषयी रंजक गोष्टी सांगणार आहे, पण त्याआधी या चित्रपटातलं एक सुंदर गीत तुम्हाला ऐकवतो आणि मग या चित्रपटाकडे.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर. रसिक हो, तुम्ही ऐकताय 107.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
2: आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुवर्ण क्षण म्हणजे अर्थात आपण जी बॅक टू बॅक दोन गाणी ऐकली तो चित्रपट अर्थात नटरंग, ज्याला आज 16 वर्ष पूर्ण होत आहेत. आहे की नाही अभिमानाची गोष्ट. तर रवी जाधव यांचं दिग्दर्शन, गुरु ठाकूर यांचे संवाद आणि सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचं संगीत, असा हा त्रिवेणी संगम असलेला चित्रपट म्हणजे नटरंग. या चित्रपटाची कथा जी आहे ती आपल्याला थोडक्यात सांगतो. खरं तर सांगायची गरज नाहीये, परंतु आपला आजचा विषय सप्तरंगी साथमध्ये आपला सगळ्या चित्रपटांविषयी त्यांच्या जीवनाविषयी असतो, त्यामुळे चित्रपट अगदी थोडक्यात समजावून सांगतो. एक साधा माणूस ज्याला आपल्या कलेवर नितांत प्रेम आहे, त्याला जीवन जगण्यासाठी अनेक संघर्षांचा सामना करावा लागतो. अतुल कुलकर्णी यांनी सोंगाड्याची भूमिका इतक्या ताकदीने साकारली आहे की राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलंय. खरंच म्हणजे ही अभिमानाची गोष्ट फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी आहे. एक तरुण पहिलवान अर्थात गुणवंतराव कागलकर उर्फ गुणा ही भूमिका ते अर्थात जगले आहेत. गुणवंतराव कागलकर ते गुणा असा दोन टोकाचा जो प्रवास आहे तो त्यांनी साकारला आहे तो उल्लेखनीय आहे. पहिल्या भागासाठी जवळपास 16 किलो वजन वाढवून शूटिंग केलं. विचार करा, 16 किलो. त्यानंतर 2 महिन्यांचा ब्रेक घेतला. मग त्यांनी जवळपास 42 दिवसांमध्ये 18 किलो वजन हे कमी केलं. ही गोष्ट जितकी मी 2 वाक्यांमध्ये सांगतोय तितकी ती सोपी अजिबात नाही आहे. त्यामुळे हा जो एक कलाकार म्हणून असलेला सॅक्रिफाईस असतो किंवा कलाकार म्हणून असलेलं एक हार्ड वर्क असतं ना, ते शब्दात वर्णू नाही शकत कोणीच. त्यामुळे हे पॅशन आहे, ही त्यांची समरसता आहे. आणि मग दुसऱ्या भागाचं शूटिंग पूर्ण झालं. नटरंग या सिनेमाला नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळणं ही महाराष्ट्राच्या कलेची नाही चित्रपटाची गुणवत्ता दर्शवणारी गोष्ट आहे. या सिनेमाने अनेक अन्य पुरस्कारही पटकावले आहेत जे मराठी चित्रपटसृष्टीतही अभिमानास्पद ठरलेले आहेत. हा चित्रपट आजही नव्या पिढीला प्रेरणा देतो. कला आणि संस्कृतीसाठी नटरंग एक आदर्श राहिला आहे. त्याच्या या 16व्या वर्धापन दिनानिमित्त मराठी रसिकांसाठी हा सिनेमा नक्कीच उल्लेखनीय कामगिरी करणारा आहे. पण तो आज खऱ्या अर्थानं 16 वर्षात वर्धापन दिन त्याचा साजरा होतोय, तर त्या दिनानिमित्त ज्यांनी आपल्याला भुरळ पाडली अशा सोनाली कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष साक्षात अप्सरा अवतरल्या आणि सगळ्या महाराष्ट्राला ज्यांनी वेड लावलं ते गीत ऐकूया.

आणि अतुल कुलकर्णी यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत, कारण आज त्यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. असाच एक त्यांचा रोमॅन्टिक चित्रपट ज्याची भुरळ सगळ्यांनाच घातली होती महाराष्ट्राला, आणि तो चित्रपट म्हणजे प्रेमाची गोष्ट. ह्या प्रेमाच्या गोष्टीने 2013 साली हा प्रदर्शित झालेला हा चित्रपट, सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. याचं कथानक असं होतं की राम आणि सोनल हे दोन अनोळखी व्यक्ती विवाह समुपदेशकाच्या कार्यालयात भेटतात. रामची पत्नी ही रागिणी हिच्यासोबत त्याचे वैवाहिक जीवन धोक्यात आलेले आहे, तरीही राम काही नाते टिकवण्याचा प्रयत्न करतोय. दुसरीकडे सोनलच्या लग्नावरील विश्वास उडालेला आहे आणि ती पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी आलेली आहे. अशा या दोघांच्या सिच्युएशनमध्ये ते एकत्र भेटतात. दोघांना एकमेकांविषयी आकर्षण निर्माण होतं, एकमेकांशी ते बोलतात आणि ती जवळीक निर्माण झाल्यावर दोघांमधला संवाद वाढू लागतो आणि त्यातच हे सुंदर गीत खऱ्या अर्थानं साजरं होतं. ते गीत कुठलं आहे ते प्रत्येकाच्या मनातलं ऐकूया.

0: नमस्कार, मी केदार शिंदे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या. ऐकत रहा FM रेनबो.
1: अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त आजचा हा आपला रंगलेला गीतांचा आणि माहितीचा कार्यक्रम म्हणूया. अतुल यांनी आपल्या मुलाखतीत असं म्हटलं होतं की 12वी नापास मी झालो हे बरं झालं, कारण याबद्दल बोलताना ते म्हणाले होते की जर तेव्हा मी हुशार विद्यार्थी असतो तर 12वीत उत्तम गुण मिळवून इंजिनिअरिंगला व्यवस्थित पास झालो असतो तर कदाचित मी वेगळा माणूस झालो असतो. पण 12वीतल्या अपयशाचा काळ माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. खरा माणूस म्हणून मला याच काळानं घडवलं. 12वीचं अपयश पचून पुढे 3-4 वर्ष BA पूर्ण होईपर्यंत, ते अगदी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या प्रवेश घेण्यापर्यंतचा निर्णय हा आव्हानात्मक होता. याच काळाने मला खूप काही शिकवलं. नापास होणे, इंजिनिअरिंग सोडून परत येणे आणि नंतर BA होऊन NSDला जाणे, यात 7-8 वर्षांच्या कालावधीत आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली होती. या सगळ्या काळात खूप चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या असं मला वाटतं. हे त्यांचं खरं तर आपण असं म्हणू शकतो की एक सल्ला आहे, एक नवोदित कलाकारांसाठी उभारी देणारा हा एक सुंदर मेसेज आहे की हार मानायची नाही,

0: आणि कधीच निराश व्हायचं नाही. कलाकार हा खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह नेस असला पाहिजे, आणि तीच खऱ्या अर्थानं त्यांनी ती एक छोटीशी गोष्ट आपल्याला सांगितली या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्यांच्या मागच्या. पण रंग दे बसंतीच्या या चित्रपटाच्या माध्यमातून ते सगळ्यांपर्यंत पोचले होते. आजचा लक्ष्मण पांडे आणि इतिहासातला रामप्रसाद बिस्मिल अर्थात आमिर खान, सिद्धार्थ शर्मन, कुणाल कपूर यांच्यासोबत त्यांनी स्वतःची जागा टिकवून ठेवली होती. क्लायमॅक्समध्ये ते आणि कुणाल कपूर यांचे मित्र एकत्र मरण पावतात, तो सीन बघताना आजही गळ्यातचा औंढा आपला घुटला जातो असे समीक्षक म्हणतात. आज सिनेमातला सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है हा जो डायलॉग आहे त्यांच्या तोंडी, तो अजूनही अंगावर शहारे आणतो. त्याचबरोबर लाल सिंग चड्डा हा जो चित्रपट येऊन गेला, त्या अभिनेता लेखक म्हणून त्यांनी काम केलं होतं, अर्थात पटकथा लेखनाचं काम त्यांच्याकडे होतं आणि 14 वर्ष हा प्रोजेक्ट त्यांच्याकडे दिला गेला होता, पण काही कारणास्तव तो चित्रपट नाही चालू शकला. पण या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट एक माणूस म्हणून त्यांच्याकडून शिकण्यासारखी काय आहे, तर अभिनयाच्या पलीकडे ते एक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. सातारा जिल्ह्यात 24 एकर ओसाड जमिनीच्या हिरव्या क्षेत्रात रूपांतर करण्याच्या पर्यावरण प्रकल्पाचं ते काम करत आहेत, आणि त्याचबरोबर स्नेहालय सारख्या महाराष्ट्रातल्या अनेक NGO ते नियमित भेट देत असतात. क्विस्ट नावाच्या संस्थेच्या माध्यमातून ते 14 वर्षात महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमधील 5700 शाळा, अंगणवाड्या आणि 2.6 लाख मुलांपर्यंत ते पोचलेले आहेत. या अशा कामगिरीसाठी खरंच सलाम आमच्या संपूर्ण रेनबो परिवाराकडून सर, आणि आपण असेच उत्तरोत्तर प्रगती करत राहा हीच सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण सुंदर गीत ऐकूया आणि त्यानंतर या कार्यक्रमाचा निरोप घेऊया, कारण त्यानंतर आपण ऐकणार आहोत बातम्या.
1: नमस्कार, मी केदार शिंदे, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. मस्त मस्त गाणी, गप्पा मुलाखती याचा आनंद जरूर घ्या, ऐकत रहा FM रेनबो.
0: यानंतर ऐकूया ठळक बातम्या. गणेशमूर्तींच्या वाढत्या उंचीच्या पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबईत वाशी इथं सिडको प्रदर्शनी केंद्रात पर्यावरण आणि हवामान बदल विभागानं आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक महागणेशमूर्ती कार्यशाळेत बोलत होते. या कार्यशाळेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. कुख्यात गुंड अबू सालीम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. प्रत्यापर्णाच्या अटीनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलं आहे. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं ही याचिका गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाच्या गेल्या एप्रिल महिन्यात आदेश कायम ठेवला. देशातल्या प्रमुख औषध विक्रेत्यांमध्ये उत्तर गोलार्धातल्या आजारांवर लसींसह इन्फ्लुएन्झा या साथीच्या आजारासाठी दिल्या जाणाऱ्या लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून विशेष जोखीम गटातल्या नागरिकांनी स्वेच्छेने ही लस घ्यावी असं आवाहन ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं केलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 138 अंकांची वाढ झाली आणि तो 74,903 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी 46 अंकांची वाढ नोंदवत 23,478 अंकांवर बंद झाला. ह्या होत्या ठळक बातम्या, धन्यवाद.
1: नमस्कार, मी केदार शिंदे, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. मस्त मस्त गाणी, गप्पा मुलाखती याचा आनंद जरूर घ्या, ऐकत रहा FM रेनबो.

0: अभी आप सुन रहे थे हमारा विशेष कार्यक्रम संदेश टू सोल्जर्स। ये कार्यक्रम
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। श्री गणेश मूर्तींची उंची वाढत असल्यानं त्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती होत आहेत। प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत, असं ते म्हणाले। आध्यात्मिक विचारांमध्ये सर्वाधिक महत्व पर्यावरणाला पंचमहाभूतांना दिलं आहे। या पंचमहाभूतांचं संरक्षण आणि संवर्धन केलं तरच आपल्याला जीवन मिळेल, असं आवाहन त्यांनी केलं। कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली। प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी, असं याचिकेत म्हटलं आहे। त्यावर निर्णय देताना न्यायालयानं ही याचिका गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 138 अंकांची वाढ झाली आणि तो 74,903 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 46 अंकांची वाढ नोंदवत 23,478 अंकांवर बंद झाला। दुबई इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे। भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल। महिलांच्या कनिष्ठ आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं आज पाकिस्तानच्या संघाचा 19-0 असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पीओपी मूर्तींमुळे जलस्रोतांचं नुकसान होत असल्यानं पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा वापर करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. अमरावती स्त्री रुग्णालय आग प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी पूर्ण. दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश. शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असं शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचं आश्वासन. आणि राज्यभरात बैलपोळ्याचा उत्साह. नागपुरात उद्या मारबत उत्सवाचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. श्री गणेश मूर्तींची उंची वाढत असल्यानं त्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवल्या जातात. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत असं ते म्हणाले. आध्यात्मिक विचारांमध्ये सर्वाधिक महत्व पर्यावरणाला पंचमहाभूतांना दिलं आहे. या पंचमहाभूतांचं संरक्षण आणि संवर्धन केलं तरच आपल्याला जीवन मिळेल असं आवाहन फडणवीस यांनी केलं. ते आज नवी मुंबईत वाशी इथं सिडको प्रदर्शनी केंद्रात पर्यावरण आणि हवामान बदल विभागानं आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत बोलत होते. या कार्यशाळेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. पनवेल खारघर उल्वे नवी मुंबई परिसरातल्या शाळांमधले 10,000 विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. पर्यावरणपूरक मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आलं असून विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मातीच्या मूर्तीची घरी प्रतिष्ठापना करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू विशेष काळजी कक्षात 24 ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी पूर्ण झाली असून अहवाल शासनाला सादर करण्यात आलाय. चौकशी अहवालानुसार व्हेंटिलेटरची आवश्यक देखभाल न होणे, फायर अलार्म आणि स्प्रिंकलर यंत्रणा कार्यान्वित नसणे आणि फायर पंप हाऊस कुलूप बंद असणे यासह गंभीर त्रुटी आढळल्या आहे. या दुर्घटनेत 36 बालकांना तातडीनं अन्य रुग्णालयात सुरक्षित हलवण्यात आलं होतं. हलगर्जीपणा आणि पर्यवेक्षीय त्रुटींसाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार उपसंचालक आरोग्य सेवा अकोला परिमंडळ, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, प्रशासकीय अधिकारी आणि वीज तंत्री यांच्या निलंबनाचे निर्देश देण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचारी तसंच सार्वजनिक बांधकाम विभागातील दुर्घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मेसर्स एओव्ही इंटरनॅशनल LLP कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे तर शिलार कंपनीबाबत फॉरेन्सिक अहवाल मिळाल्यानंतर ब्लॅकलिस्टची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी SNCU आणि NICU CCTV सर्व रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रिल आणि विद्युत अग्निसुरक्षा आणि वैद्यकीय उपकरणांच्या देखभालीसाठी SOP काटेकोरपणे लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त

0: आयुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील रुग्णालयांचं विद्युत आणि अग्निसुरक्षा ऑडिट 3 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. चला शाळेत जाऊया अभियानाअंतर्गत त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि सुविधांची पाहणी केली. जीर्ण आणि धोकादायक शालेय इमारतींचं तातडीनं निर्लेखन करून नवीन इमारतींचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू असून केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावल्याचं त्यांनी सांगितलं. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि मूल्य संस्कार रुजवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतला प्रस्तावित मोर्चा निश्चित असून समाज बांधवांनी एकत्र येण्याची तारीख 12 सप्टेंबर रोजी जाहीर करू अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज केली. सरकारचं प्रतिनिधीमंडळ आपली भेट घेईल याची आपण वाट बघत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. बिहारमधल्या 14 जिल्ह्यांमध्ये 40 लाखांपेक्षा जास्त नागरिक पुरामुळे बाधित झाले आहे. गेले 5 दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे गंगा, गंडक, कोसी, बुरही, गंडक, पुनपुन, बागमती या नद्या विविध ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. पाटणा, भोजपूर, सारण, वैशाली, भागलपूर आणि बेगुसराय या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसलाय. नेपाळमध्ये पाणलोट क्षेत्र झालेल्या मुसळधार पावसामुळेही अनेक ठिकाणी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं. राज्यातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या मदत आणि बचाव कार्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये SDRFची 27 आणि NDRFची 10 पथकं तैनात करण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. कृषी संस्कृतीत अत्यंत महत्वाचा मानला जाणारा पोळा हा सण आज राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो. यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडवर नगर परिषदेनं भरवलेल्या बैल पोळ्यात शेतकऱ्यांनी सजवलेल्या बैलजोड्या घेऊन उत्साहात ते सहभागी झाले आहे. दुष्काळाच्या सावटात आलेल्या पोळ्याला बैलांचा थाट बघायला मिळाला. यावेळी शेतकऱ्यांनी पारंपरिक खेळ खेळत एक नमन गौरी पार्वती हर हर महादेव हा गजर करत झडत्या म्हटल्या. उत्कृष्ट बैलजोड्यांना पुरस्कार देण्यात आले. वर्धेत रामनगर इथल्या शहीद भगतसिंग मैदानात देखील पोळा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी आपल्या मूळ गावी सुकळी इथं पोळ्यानिमित्त बैलांची पूजा केली. बैलांना सजवून त्यांची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यावेळी पारंपरिक पद्धतीनं बैलांप्रती आदर व्यक्त करत त्यांचं औक्षण करण्यात आलं. यावेळी नाना पटोले यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधत बैल पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. तान्हा पोळ्यानिमित्त उद्या 11 सप्टेंबरला नागपुरात मारबत उत्सव साजरा करण्यात येणार आहे. काळी मारबत, पिवळी मारबत आणि बळग्याची भव्य मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक येण्याची शक्यता असल्यानं शहर वाहतूक पोलिसांनी प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्याबाबत सूचना केली आहे. गोळीबार आणि नेहरू पुतळा चौक, डिप्टी सिग्नल, गांधी पुतळा, बडकस चौक, महाल चौक, गांधी गेट आणि चिटणीस पार्क या भागातील वाहतूक मारबत मिरवणुकीदरम्यान इतरत्र वळवण्यात येईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमरावती पोलीस दल पूर्णपणे सज्ज झालंय. गणेशोत्सवातील विविध कार्यक्रम, मिरवणुका आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार असून सुमारे 135 पोलीस अधिकारी आणि 1800 अंमलदार आणि होमगार्ड तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कारांतर्गत 2021 ते 2025 या 5 वर्षांसाठी महाराष्ट्र शासनानं 34 संस्कृत विद्वानांची निवड जाहीर केली आहे. नागपूरच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला यंदा दुहेरी सन्मान मिळाला असून संस्कृत प्राध्यापक संवर्गासाठी अधिष्ठाता प्राध्यापक कविता होले यांची निवड झाली आहे. तसंच विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे सन्माननीय कुलपती प्राध्यापक श्रीनिवास हनुमंत वरखेडी यांना अन्य राज्यातील संस्कृत पंडित संवर्गातील पुरस्कार जाहीर झालाय. पुरस्काराचं स्वरूप प्रत्येकी 25,000 रुपये रोख आणि प्रमाणपत्र असं आहे. देशातल्या प्रमुख औषध विक्रेत्यांकडे उत्तर गोलार्धातल्या आजारांवरच्या लसींसह इन्फ्लुएन्झा या हंगामी आजारासाठी दिल्या जाणाऱ्या लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून विशेष जोखीम गटातल्या नागरिकांनी स्वेच्छेनं ही लस घ्यावी असं आवाहन ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं केलंय. महाराष्ट्रात यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाचं प्रमाण समान राहिलं असून जूनपासून राज्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे 82% पाऊस झालाय. कोकण विभागात पावसाची स्थिती

ती तुलनेनं समाधानकारक आहे. मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे काही भागात शेती आणि पाणी उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र पुढील काही दिवसात राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. याशिवाय यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात देखील वादळी पर्जन्यमान राहू शकतं. महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना बांगलादेशसोबत होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात उद्या श्रीलंका आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पीओपी मूर्तींमुळे जलस्रोतांचं नुकसान होत असल्यानं पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा वापर करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. अमरावती स्त्री रुग्णालय आग प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी पूर्ण. दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश. शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असं शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचं आश्वासन. आणि राज्यभरात बैलपोळ्याचा उत्साह. नागपुरात उद्या मारबत उत्सवाचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 मिनिटांनी ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. एमपीएससीच्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेतल्या घोटाळ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश. राज्य सरकार दुष्काळग्रस्त भागांचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यानंतर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. आणि कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबईत वाशी इथं सिडको प्रदर्शनी केंद्रात पर्यावरण आणि हवामान बदल विभागानं आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत बोलत होते. गणेश मूर्तीची उंची वाढत असल्यानं त्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवाव्या लागतात. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत, असं ते म्हणाले. आध्यात्मिक विचारांमध्ये सर्वाधिक महत्त्व पर्यावरणाला पंचमहाभूतांना दिलं आहे. या पंचमहाभूतांचं संरक्षण आणि संवर्धन केलं तरच आपल्याला जीवन मिळेल, असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यशाळेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाचं प्रमाण असमान राहिलं असून राज्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे 82% पाऊस झाला आहे. कोकण विभागात पावसाची स्थिती तुलनेनं समाधानकारक आहे, मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक भागात पावसाची तूट कायम आहे. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे, असं कृषी विभागानं कळवलं आहे. त्यामुळे काही भागात शेती आणि पाणी उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुष्काळग्रस्त भागांचं तातडीनं सर्वेक्षण करून त्यानंतर नियमानुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे हे सर्वेक्षण करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
1: पावसाने दडी मारली आहे, पिकं करपलेले आहे, त्या सर्व शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करावं, त्या शेतमालाचं सर्वेक्षण करावं आणि आवश्यक जी एनडीआरएफ एडीआरएफच्या नियमाप्रमाणे नुकसान भरपाई आहे ती देण्याबाबतच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे.
0: दरम्यान राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था पाहता सरकारनं तातडीनं दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी मिळवणं पुरेसं नाही तर विद्यार्थ्यांनी सातत्यानं नवी कौशल्य आत्मसात करायला हवीत, असं प्रतिपादन राज्यपाल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 127व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. या सोहळ्यात 6 सुवर्णपदकं, 1,00,000 अधिक पदवी प्रमाणपत्र, 446 पीएचडी आणि 2 एमफिल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. ई कॉमर्स संकेतस्थळांवर किमतींच्या पारदर्शकतेबाबतचे नियम अधिक कठोर करण्यासाठी सरकारनं ग्राहक संरक्षण ई कॉमर्स नियम 2020 सुधारणा केली आहे. त्यानुसार ई कॉमर्स संकेतस्थळांना आता सवलतीच्या किमतींबाबत पारदर्शकता राखणं अनिवार्य असेल. संकेतस्थळांना विविध प्रकारच्या सवलतींची घोषणा केल्यावर ती जाहीर करण्यापूर्वीच्या 30 दिवसांच्या कालावधीत उत्पादनाची सर्वात कमी किंमत देखील जाहीर करावी लागेल. मार्केटप्लेस प्रकारच्या ई कॉमर्स कंपन्यांना उत्पादनाचा सर्वोत्तम वापर

कालावधी किंवा वापरण्याची अंतिम तारीख यासारखी महत्वाची माहिती तसंच वस्तू किंवा खरेदीची रक्कम परत करणं, वॉरंटी, वितरण आणि प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार याबाबतचा तपशील जाहीर करावा लागेल. 1 जानेवारीपासून हे नियम लागू होणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पोर्तुगालनं भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलं आहे. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तात्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद केलं होतं. राज्याच्या ग्रामीण भागात आज बैलपोळा उत्साहानं साजरा होतोय. यवतमाळच्या पोस्टल मैदानावर नगरपरिषदेनं बैलपोळा भरवला होता. सहभागी लोकांनी पारंपरिक खेळ खेळत झडत्या म्हटल्या. उत्कृष्ट बैलजोड्यांना बक्षिसं मिळाली. भंडाऱ्यातही पोळ्यानिमित्त बैलांची पूजा केली आणि बैलांचं औक्षण केलं. परभणी जिल्ह्यात यावर्षी कोरडा दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली असतानाही मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा झाला. हिंगोलीतही महिनाभरापासून पावसानं दडी मारल्यानं दुष्काळाचं सावट आहे. तरीही शेतकरी हा सण उत्साहात साजरा करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही श्रावणी पोळा दुष्काळाच्या सावटाखाली साजरा करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2025 गट ब आणि क पूर्व आणि मुख्य परीक्षेतल्या घोटाळ्याची चौकशी विशेष तपास पथकामार्फत करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुंबईत आंदोलक परीक्षार्थींसोबत चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. या परीक्षांच्या गुणपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, अन्न सुरक्षा अधिकार या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याचे निर्देश MPSC देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यातल्या नोंदणीकृत डॉक्टरांना आता आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या जागी KYD अर्थात नो युअर डॉक्टर या माहितीची अधिकृत QR कोड प्लेट लावणं बंधनकारक झालं आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं काल ही अधिसूचना जारी केली. वैद्यकीय परिषदेनं उपलब्ध करून दिलेली KYD प्लेट डॉक्टरांनी यावर्षीच्या 31 ऑक्टोबरपर्यंत लावणं आवश्यक असल्याचं परिषदेनं म्हटलं आहे. गुजरातमधल्या वनतारा इथून माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या नांदणी मठाकडे मार्गस्थ झाल्याचं शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज सांगितलं. गेल्या वर्षी या हत्तीणीला वनतारा प्रकल्पात पाठवलं होतं. त्यानंतर झालेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर सर्वोच्च न्यायालयानं तिला नांदणी मठाच्या सुपूर्त करण्याचा निर्णय दिला होता. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतला प्रस्तावित मोर्चा निश्चित असून समाज बांधवांनी एकत्र येण्याची तारीख 12 सप्टेंबर रोजी जाहीर करू अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज केली. सरकारचं प्रतिनिधीमंडळ आपली भेट घेईल याची आपण वाट बघत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातल्या अर्थेशिवारात काल संध्याकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. शिरपूर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून बिबट्या जेरबंद होईपर्यंत मजुरांना शेतात कामासाठी पाठवू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महिला हॉकीमध्ये कनिष्ठ गट आशिया चषक स्पर्धेत भारतानं आज पाकिस्तानचा 19-0 धुव्वा उडवत या स्पर्धेतला सर्वात मोठा विजय नोंदवला आणि उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. चीनमध्ये मोकी इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय संघातल्या मुलींनी आज सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. 18 पेनल्टी कॉर्नर्स आणि 1 पेनल्टी स्ट्रोक मिळवत त्यांनी 19 गोल केले. पूजा मलिकनं 3 गोल करत हॅट्रिक साधली. या आक्रमक पवित्र्यापुढं पाकिस्तानला एकही गोल करण्याची संधी मिळाली नाही.
उपांत्य फेरीत आता भारताच्या मुलींच्या संघाची लढत कोरिया आणि मलेशिया

यांच्यातल्या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाबरोबर होईल. भारताचा मुलांचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गणेशमूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. एमपीएससीच्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्वपरीक्षेतल्या घोटाळ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश. राज्य सरकार दुष्काळग्रस्त भागांचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यावर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. आणि कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: सुनील कांबळे बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सुरक्षित, शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ क्षेत्राचा भारत पुरस्कर्ता असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यावर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. एमपीएससी गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025 चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. चीनमध्ये बंदरावर मालवाहू जहाजाला लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू. आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलींचा पाकिस्तानवर 19-0 विजय. भारत हा आंतरराष्ट्रीय कायदा, संवाद आणि बहुपक्षीय सहकार्याच्या पायावर उभ्या असलेल्या सुरक्षित, शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ क्षेत्राचा पुरस्कर्ता आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. वैज्ञानिक माहितीचा वापर खुल्या पद्धतीनं आणि सचोटीनं मानवतेच्या कल्याणासाठी व्हावा, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. पॅरिस इथं सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेला ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. अंतराळ क्षेत्रातल्या भागधारकांची संख्या वाढत असताना लगेच मिळणाऱ्या लाभांपेक्षा दीर्घकालीन शाश्वततेवर आणि सर्वसमावेशकतेवर भर द्यायचं आवाहन त्यांनी केलं. वसुधैव कुटुंबकम हे भारताचं तत्व देशाच्या अंतराळ प्रवासातही दिसतं, असं सांगून चंद्रयान 3, आदित्य L1 ग्रुप कॅप्टन शुभांश शुक्ला यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरचा प्रवास आणि आगामी मोहिमांचा गौरवपूर्ण उल्लेख मोदी यांनी केला. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर अंतराळ क्षेत्रात भारत आणि फ्रान्स यांच्यातलं सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं आज 3 नवे करार करण्यात आले. उपग्रहांचं प्रक्षेपण, अंतराळ निगराणी आणि मायक्रोसॅटेलाईट तंत्रज्ञान या क्षेत्रातले हे करार आहेत. भारत युरोप संबंधांमध्ये जर्मनीची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्याशी फोनवर झालेल्या संवादादरम्यान केलं. जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धी प्रस्थापित करण्यात जर्मनी महत्वाचा भागीदार आहे, असंही ते म्हणाले. भारत आणि जर्मनीच्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं हे दोन्ही देश धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करत राहतील, असं मोदी म्हणाले. नवी दिल्लीत येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारताचा दौरा करणार आहेत. जवळजवळ 7 वर्षांनंतरची त्यांची ही भारत भेट असेल. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील अशी अपेक्षा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि आगा खान विकास नेटवर्क या स्वयंसेवी संस्थेचे प्रिन्स रहीम आगा खान यांची आज राष्ट्रपती भवनात भेट झाली. स्वयंसेवी संस्था सरकारसोबत भागीदारीत काम करून लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी कशाप्रकारे मदत करतात याचा आढावा त्यांनी घेतला. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचीही भेट त्यांनी घेतली. पाणीपुरवठा, मलनिस्सारण, महिलांचे स्वयंसेवा गट, शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रात आगा खान विकास नेटवर्कनं केलेल्या कामाबद्दल त्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत आरोग्यसेवा, कृषी, ग्रामीण विकास, युवा आणि महिला सक्षमीकरण याबाबत त्यांची चर्चा झाली. ई कॉमर्स संकेतस्थळांवर किमतीच्या पारदर्शकतेबाबतचे नियम अधिक कठोर करण्यासाठी सरकारनं ग्राहक संरक्षण ई कॉमर्स नियम 2020 सुधारणा केली आहे. त्यानुसार ई कॉमर्स संकेतस्थळांना आता सवलतीच्या किमतीबाबत पारदर्शकता राखणं अनिवार्य असेल. संकेतस्थळांना विविध प्रकारच्या सवलतींची घोषणा केल्यानंतर ती जाहीर करण्यापूर्वीच्या 30 दिवसांच्या कालावधीतली उत्पादनाची सर्वात कमी किंमत देखील जाहीर करावी लागेल. मार्केटप्लेस प्रकारच्या ई कॉमर्स कंपन्यांना उत्पादनाचा सर्वोत्तम वापर कालावधी किंवा वापरण्याची अंतिम तारीख यासारखी महत्वाची माहिती, तसंच वस्तू किंवा खरेदीची रक्कम परत करणं, वॉरंटी, वितरण आणि प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार याबाबतचा तपशील जाहीर करावा लागेल. 1 जानेवारीपासून हे नियम लागू होणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चीनमध्ये एका बंदरावर नांगरलेल्या मालवाहू जहाजावर लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला आणि 5 जण जखमी आहेत. या जहाजावर 42 खलाशी होते आणि त्यापैकी 12 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याचं स्थानिक वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जगभरात राहणाऱ्या भारतीय आणि अनिवासी भारतीयांना सुलभ व्हावं यासाठी आधारची यंत्रणा जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं UIDAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी सांगितलं. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये ते आज बोलत होते. नवनवीन सुधारणा करण्यासाठी नियम आणि कायदे सोपे करण्याची गरज असल्याचं नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा म्हणाले. परवान्यांची मंजुरी, परवानगी, वारंवार करावं लागणारं नूतनीकरण थांबवण्याची गरज आहे. केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून यावर काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण होत असलेले धोके कमी करण्यासाठी वित्तीय तंत्रज्ञान उद्योगानं अधिक गुंतवणूक करण्याची गरज फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे उपाध्यक्ष विवेक अग्रवाल यांनी व्यक्त केली. सध्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात भारत जगात 3 स्थानी आहे. जागतिक पातळीवर वित्तीय क्षेत्राचं भवितव्य ठरवण्यात भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. पोर्तुगालनं भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलं आहे. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तात्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही, तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद केलं होतं. एमपीएससीच्या गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025 चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. एमपीएससीच्या परीक्षार्थींसोबतच्या बैठकीत ते आज मुंबईत बोलत होते. आठवडाभरात हे निर्देश एमपीएससीला दिले जातील असं त्यांनी सांगितलं.
1: जर कोणी गडबड केली असेल तर त्याला वाचवायचं कारणच नाही. तो एमपीएससीचा अधिकारी असो का विद्यार्थी असो का दलाल असो. त्यामुळे ही जी काही रिचेकिंगची मागणी तुमची आहे ती मागणी आपण मान्य करू. दुसरं, आपण जर युनिव्हर्सिटीत पेपर देतो ते एमपीएससी पेपर देण्याला काही अडचणच नाहीये. त्यामुळे तुमची जी मागणी आहे की आरटीआय पेपर मिळाले पाहिजे आन्सरशीट, म्हणजे ही पण मागणी योग्य आहे आणि ती दिलीच पाहिजे असं माझं मत आहे. आम्ही सरकारच्या वतीनं एमपीएससीला त्या संदर्भातली जी काही सूचना आहे ती सूचना आपण करू.
0: याशिवाय अभियांत्रिकी, कृषी तसंच अन्न सुरक्षा अधिकारी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तोपर्यंत या परीक्षांच्या मुलाखती होणार नाहीत असं ते म्हणाले. माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी एमपीएससीला निर्देश दिले जातील असं ते म्हणाले. एमपीएससीच्या यंत्रणेत त्रुटी आहेत आणि त्या दुरुस्त करण्याची संधी मिळाली आहे. या दोषांसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पुरावे असतील ते सादर करा, संबंधितांची चौकशी करू असं आश्वासन त्यांनी या विद्यार्थ्यांना दिलं. एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं. महिला हॉकीमध्ये कनिष्ठ गट आशिया चषक स्पर्धेत भारतानं आज पाकिस्तानचा 19-0 धुव्वा उडवत या स्पर्धेतला सर्वात मोठा विजय नोंदवला आणि उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. चीनमध्ये मोकी इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय संघातल्या मुलींनी आज सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. 18 पेनल्टी कॉर्नर्स आणि 1 पेनल्टी स्ट्रोक मिळवत त्यांनी 19 गोल केले. पूजा मलिकनं 3 गोल करत हॅटट्रिक साधली. या आक्रमक पवित्र्यापुढे पाकिस्तानला एकही गोल करण्याची संधी मिळाली नाही. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना बांगलादेशाविरुद्ध होत आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 2 षटकांमध्ये 1-9 झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सुरक्षित, शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ क्षेत्रात भारत पुरस्कर्ता असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यावर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. एमपीएससी गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025 च्या

चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. चीनमध्ये बंदरावर मालवाहू जहाजाला लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू. आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलींचा पाकिस्तानवर 19-0 विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्री वल्लभाचार्यांची रचना मधुराष्टकम अखिलम मधुरम आपण ऐकली सौ वैभवी श्रीकांत शेट्टी यांच्या स्वरात. सुस्वागतम श्रोतेओ, सुस्वागतम.

श्रोतेहो, आज शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 अर्थात स्वस्तिश्री शालिवाहन शके 1948 श्रावण अमावस्या नक्षत्र पूर्वा फाल्गुनी योग साध्य करण किस्तुग्न चंद्र राशी सिंह रवि उदयकाळ सकाळी 6:24 आणि रवि अस्त सायंकाळी 6:46 हे पंचांग आजच्या दिवसाचं. आता सुरुवात आजच्या दिवसाची. सुरुवात नेहमीप्रमाणेच मराठी गीतांच्या साथीनं आणि साक्षीनं अर्थात वंदनने. वंदनमध्ये आज तुमच्यासोबत आहे प्रसाद ठोसर.

स्तोत्र झालं, आरती झाली, आता सुरुवात आपल्या संवादाची आणि सोबतीनं येणाऱ्या गीतांची. आपण विषय सुचवताय, गीतं सुचवताय, फक्त आधी काही विषय आपण ऐकून घेऊया, नेमकं आपण आज कशावरती बोलणार आहोत आणि मग आपण सुचवलेत त्या विषयाला अनुसरून तर अधिक योग्य होईल, नाही का? स्वर भास्करांचं गीत आपण निवडलं आहे, तुका आकाशा एवढा अणुरणिया थोकडा. आणि मग गानसरस्वतींचं गीत निवडलं आहे, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. अखिलम मधुरम का किंवा मधुराष्टकमनी का सुरुवात केली, त्याच्यात असंख्य गोष्टी सांगण्यासारख्या आहेतच. गेल्याच आठवड्यात आपण जन्माष्टमी साजरी केली, त्यातल्या अनेक मधुर गोष्टी आपल्याला लक्षात येतात, त्यातलंच वचनम मधुरम त्याच्यावरती विशेष आपण लक्ष देऊन या कार्यक्रमात बोलणार आहोत. त्या संदर्भातली आपण काही गीतं निवडलेली आहेत, अशा स्वरूपाची वेगळी गीतं जर का तुम्हाला लक्षात येत असतील, आठवत असतील, तर अवश्य सुचा. वचनम मधुरम म्हणजे नेमकं काय ते तुका आकाशा एवढ्यानंतर सांगतो. दोन लेखकांच्या संदर्भातलं पण बोलायचं आहेच. आधी तुका आकाशा एवढा.

लेखकांच्या संदर्भात म्हणायचं झालं तर विद्याधर पुंडलिक सरांची एक कथा आहे, अखेरची रात्र. काही काही शब्द प्रभू कमी शब्दांमध्ये त्या व्यक्तिमत्वाजवळ कसे पोचतात याचं आश्चर्य म्हणून त्या कथेतला उल्लेख करतो आहे. महाभारतातल्या युद्धापूर्वीच्या रात्रीचं अत्यंत जिवंत चित्रण, त्याच्यामधली कुंती आणि कर्णाची भेट, आणि तिथे कृष्णाच्या संदर्भात कर्ण म्हणतं. लेखक दोन वाक्यांमध्ये कसं सांगून जातात किंवा आपल्याला शिकवण कशी मिळते. कृष्ण हा भूतकाळाला कुरवाळत बसणारा किंवा भविष्यकाळाच्या चिंतेत जगणारा नाही, तो तर संपूर्णपणे वर्तमानात उभा असलेला महापुरुष आहे. वेगवेगळे विचार त्यांनी त्यातनं प्रगट केलेत, परंतु या केवळ दोन वाक्यांमध्ये सुद्धा आपल्याला एक बरंच काही मिळून जातं. भूतकाळाला कुरवाळत बसणारा नाही, भविष्यकाळाच्या चिंतेत जगणारा नाही. आणखीन एक गोष्ट आहे जी राम शेवाळकर, प्राध्यापक राम शेवाळकर यांच्या त्या सांगण्यातून कळली, त्याच्या संदर्भात सुद्धा आपण बोलू. बोलावा विठ्ठल आधी ऐकवतो, कारण ती उत्सुकता असेल. आपण आधी उद्घोषित केलेलं गीत आहे, त्यानंतरची निवडलेली सगळी गीतं, त्या गीतांमध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे. ती खास तुमच्यासाठी निवडून आणले, त्याच्यामुळे तुम्ही जी तुमची फरमाईश कळवत आहे ती नक्कीच नोंदवून घेतलेली आहे, परंतु आपल्या विषयाला धरून जर का ती असतील तर आपण त्याचा अवश्य समावेश करू.

अगदी शेवटपर्यंत आपण ऐकत राहतो ना. खरं तर आपण खूप वेळेला हे म्हटलेलं आहे, पण यांच्यामुळे आपल्याला त्या अभंगाचा अर्थ कळायला लागतो. खरं तर ते पोथीतून पुस्तकामधून आल्यानंतर आपल्याला कळत नाहीत, पण ते ज्या वेळेला यांच्याकडनं ऐकले जातात, गायकांमुळे संगीतकारांमुळे आपल्याला ते जास्त अधिक कळले किंवा जास्त अधिक पोचले, नाही तर ते कळले नसते. आपण आधी बोलत होतो विद्याधर पुंडलिक यांच्या अखेरच्या रात्र संदर्भातील कृष्णाच्या संदर्भात, आणि मग आपण उल्लेख केलेला प्राध्यापक राम शेवाळकरांचा योगेश्वर कृष्ण नावाचं त्यांचं आख्यान आठवतं. त्यांच्या वक्तृत्वाला अभ्यासाची संशोधनाची भक्कम जोड असायची. आणि एक अनुभव नक्की येतो, आपण आधीसुद्धा कधी जर का ते ऐकलं असेल, नंतर जेव्हा ऐकाल वयपरत्वे किंवा पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर त्याच्यातले वेगळे काही अर्थ लागायला लागतात. समजूत आपली जसजशी वाढत जाते तसतसे त्याचे अर्थ आपल्याला वेगळे लागत जातात. त्याच्यामध्ये सरांनी खूप सूक्ष्म गोष्टी कथा सांगितल्या ज्यातून श्रीकृष्ण खऱ्या अर्थानं योगेश्वर कसे होते याची पुरेपूर कल्पना येते. असाच एक विचार त्यांनी अर्जुनाला दिला, अत्यंत मोठा व्यवहारिक धडा. श्रीकृष्णाने अर्जुनाला एका संध्याकाळी जीवनाचं गूढ उकलताना सांगितलं की अर्जुना, जर तुला एखाद्या व्यक्तीला संपवायचं असेल, मारायचं असेल, दरवेळी हातात शस्त्रच घ्यायला पाहिजे असं काही नाही. विशेषतः ती व्यक्ती जर का तुझ्या जवळची परिचयाची असेल तर शस्त्राची अजिबातच गरज नाही. तू फक्त त्या व्यक्तीशी जितकं वाईट बोलू शकतोस तितकं बोल. तिचा तिच्या वयाचा विचार न करता सातत्याने अपमान कर. लोकांच्या आणि स्वतःच्या नजरेत इतकं खाली दाखव की शस्त्राशिवाय तिचा तसाच वध होऊन जाईल. आणि या प्रक्रियेत तुझ्यासाठी ती व्यक्ती आणि तिच्यासाठी तू दोघेही तुम्ही कायमचे संपून जाता. शब्दाद्वारे होणाऱ्या त्या वधाविषयी सांगून झाल्यावर कृष्ण आत्महत्येबद्दल म्हणताना ते म्हणतात की तसंच काहीसं आत्महत्येचं आहे. स्वतःला संपवण्यासाठी विष पिण्याची देहत्याग करण्याची काही गरज नसते. फक्त स्वतःची स्तुती इतकी करायची, बढाई इतकी मारायची की इतरांच्या नजरेतून तो तसाच संपून जातो. किती अंगावर येणारं ते वास्तव आहे. ही एका अर्थानं केलेलं आत्मदहन किंवा आत्महत्या असते, आपण केलेली स्वतःची स्तुती. आजच्या एकंदरच सगळ्या स्पर्धेमध्ये जगामध्ये व्यवहार आणि संसार या दोन्ही गोष्टी योग्य प्रकारे सांभाळण्यासाठी या विचाराची सगळ्यात अधिक गरज. त्यामुळे शब्दावरती आपण बोलतोय, वचनम मधुरम म्हणजे नेमकं काय त्याविषयी आपण बोलतोय, आणि याविषयी वेगवेगळ्या संतांनी काय म्हटलंय. म्हटलं असेल आहे ना. आपण सुरुवात करतोय संत एकनाथांच्या ओंकार स्वरूप, त्याच्यामध्ये आहेच परापश्यंती मध्यमा वैखरी माऊली तुचे हरी. माणसाची बोलण्याची भाषा जिथे संपते अंतर्मनाचा आवाज म्हणजे परावाणी तिथे सुरू होते. आहेत ना या चार पद्धतीच्या त्या संदर्भात. मग तशा वेगवेगळ्या संतांच्या आपण निवडल्यात. माऊलींची रचना पाठोपाठच आहे, पांडुरंग कांती. परे ही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे.